0: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: आणि FM रेनबो 107.1 MHz न्यूज ऑन AIR ॲप वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. वळणार आहोत आपण आपल्या आजच्या परिक्रमेकडे. आपल्या भारतातल्या काही महत्त्वपूर्ण ज्या परिक्रमा आहेत त्यांच्याबद्दल आपण सध्या जाणून घेत आहोत. आणि त्याच परंपरेतली एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिक्रमा, ती म्हणजे गोवर्धन परिक्रमा. मी आपल्याला अगदी सुरुवातीला ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या परिक्रमांबद्दल बोलायला सुरुवात केली त्यावेळेला त्याचे जे प्रकार सांगितले होते तर त्यामधला हा अत्यंत महत्त्व म्हणजे गिरी परिक्रमा. मागच्या वेळेलासुद्धा आपण गिरनारच्या परिक्रमेबद्दल माहिती करून घेतली होती. तर ही जी गोवर्धन परिक्रमा आहे 21 किलोमीटरची आहे आणि साधारणपणे ती पूर्ण होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. जर तुम्ही तुमचं गेलात आणि सरळ चालत ही प्रदक्षिणा पूर्ण करायची असेल, परिक्रमा करायची असेल तर जगभरातनं भाविक या परिक्रमेसाठी येत असतात. आणि त्यातले दोन महत्त्वाचे सण जे आहेत मुख्य, एक आहे गोवर्धन पूजा की ज्याच्यामध्ये अर्थातच पर्वताची पूजा केली जाते, तो खूप मोठा सोहळा तिकडे असतो. आणि दुसरा म्हणजे गुरुपौर्णिमा. या दोन्ही सणांना इथे खूप भरभरून गर्दी असते आणि त्या निमित्ताने ही परिक्रमा सुद्धा केली जाते. ही प्रदक्षिणा किंवा ही परिक्रमा करत असताना राधे राधे राधे असं म्हणत ही परिक्रमा केली जाते. त्यामुळे संपूर्ण वातावरण हे अतिशय कृष्णमय राधामय असं झालेलं आपल्याला दिसतं. बरं, गंमत अशी आहे की आपण गोवर्धन पर्वताची जी कथा आपल्याला माहिती असते कृष्ण लीलेमधली, तर ती पूर्णपणे कृष्णाशी निगडीत आहे, पण परिक्रमा मात्र राधे राधे म्हणत केली जाते. अद्वैत त्या दोघांचं ते अधोरेखित त्याच्यातनं केलं जातं. बरं, याच्यामध्ये काही जण ही परिक्रमा सहज फिरून करतात, काही जण जे आहेत तर ते पूर्णपणे आडवं पडून ही प्रदक्षिणा करतात. अर्थात ही करण्यासाठी प्रचंड जास्तीचा काळ लागतो. आणि ह्या प्रदक्षिणेचं वैशिष्ट्य असं आहे गोवर्धन परिक्रमेचं की जर तुम्ही पूर्णपणे नतमस्तक होत ही प्रदक्षिणा जर करणार असाल, नमस्कार घालत, तर ज्या ठिकाणी विश्रांती घेतली जाते तिथे ती जागा चिन्हांकित केली जाते आणि त्यानंतर प्रदक्षिणेला सुरुवात त्याच चिन्हांकित जागेपासून करायची असा एक भाग आहे. काही जण 108 दगड घेऊन ही प्रदक्षिणा करतात आणि त्याच्यामागे सुद्धा म्हणजे ती तो सुद्धा एक विधी असतो त्याच्यामध्ये. तर अशी परिक्रमा ज्यांना करायची असेल त्यांना अधिक काळ लागतो, अधिक काळ ह्या परिक्रमेसाठी लागू शकतो. बरं, हा जो काही संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे तर त्याचा आणखीन एक नियम असा आहे की तुम्ही दुसरीकडे जाऊन तिथे आराम करू शकत नाही. इतर ठिकाणी जाऊन तुम्ही परिभ्रमण ते आहे, परिक्रमा जी आहे ते तिथे मोडू शकत नाही. त्यामुळे ती परिक्रमा करता करता तिथेच बाजूलाच आराम करायचा आणि परत पुढे परिक्रमा सुरू करायची अशी ही परिक्रमा. आणि त्याच्यामध्ये बरीच सारी ठिकाणं येत जातात म्हणजे पूर्ण परिक्रमा करताना. साक्षी गोपाळजी कानवाले बाबा मंदिर इथून सुरुवात ती होते. मग श्री राधा गोविंद मंदिर आहे जे कृष्णाचा नातू वज्रनभ याने बांधलं होतं असं म्हटलं जातं. त्यानंतर पुंछरी लोठा मंदिर आणि छत्री हरजी कुंड रुद्रकुंड हे सगळं करत करत मग मंदिर गिरिराजजी येतं. गिरिराज म्हणजे गोवर्धन. आणि मग त्या गोवर्धन पर्वताच्या मंदिराकडे तुम्ही आला तिथे सतत पूजा सुरू असते. तिथे एक विशाल कुंड आहे आणि त्याला गोवर्धन पर्वत स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे. तिथे पोहोचल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण होते आणि तिथे एक मोठा दरवाजा आहे, तो दरवाजा तुम्ही ओलांडून जाणं गरजेचं आहे. तो ओलांडून गेलात की परिक्रमा सफल संपूर्ण असं म्हटलं जातं. तर तसं बघितलं तर कठीणच आहे थोडंसं, पण मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती ज्यांच्या कणखर आहेत ती मंडळी अशा परिक्रमा करत असतात. आपल्याला फार परिक्रमांची नावं माहिती नसतात आणि त्यामुळे ह्या वेगवेगळ्या परिक्रमांबद्दल त्या त्या परिसरात माहिती असतात, बाहेरच्यांना माहिती नसतात. त्या जाणून घेत आहोत आपण FM रेनबोवर न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वंदन कार्यक्रमात.

नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात आपण हा अभंग ऐकला FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आता यानंतरची अर्थातच बोधकथा तिकडे आपण वळूया. या बोधकथेतनं सांगायचा जो मुद्दा आहे तो लक्षात घेऊया. म्हणजे प्रत्यक्षात ह्या सगळ्या कथा ह्या एक प्रकारचा कल्पनारम्यताच असते एक प्रकारची, पण त्यातनं बोध काय घेता येतो हा महत्त्वाचा. तर एके दिवशी देव आणि दानव यांच्यामध्ये वाद झाला, कोण अधिक श्रेष्ठ आणि कोण सगळ्यात जास्त प्रजापतींना प्रिय याच्यावरून वाद निर्माण झाला. तर प्रजापतींनी सुचवलं की तुम्हा दोघांनाही मी आमंत्रण देतो भोजनाचं, तुम्ही दोघांनीही या आणि भोजन करा. पहिले दानवांचं म्हणणं होतं की नेहमी तुम्ही देवांना पहिले संधी देता, आम्हाला पहिली संधी द्या. मग ठीक आहे, तुम्ही पहिले या. आणि मग पंगत बसली आणि सगळे दानव आले. ते प्रत्येक गोष्टीची त्यांना घाई होती की पहिल्या पंक्तीला आम्ही बसणार, पानं वाढा पानं वाढा. मग ते घाईघाईने आलेत, जेवायला येण्यापूर्वी त्यांनी हातपायही धुतले नाहीत, पंक्तीला बसेपर्यंत त्यांना अजिबात दम नव्हता. आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली, त्याबरोबर प्रजापतींनी असं काही केलं की ज्यामुळे राक्षसांचे हात कोपरामध्ये असे ताठ होऊन गेले. आणि आपण आपला घास मुखापर्यंत नेण्याची जी कृती असते नाही का, तिथे कोपरापर्यंत हात ताट झाल्यामुळे पानातला घास तर उचलला पण तो कोपरात काही केल्या हात वाकेना आणि त्यामुळे घास काही तोंडात जाईना. बराच वेळ प्रयत्न केला तरी सुद्धा राक्षस चिडत गेले, हे काय आम्हाला भोजनासाठी बोलवलं आणि आम्हाला जरासं उपाशी ठेवायचं होतं तर कशाला आम्हाला तुम्ही बोलवलं वगैरे वगैरे करून तन तन तन तन करत ते निघून गेले. पहिली पंगत झाली, आता दुसरी पंगत. दुसऱ्या पंक्तीसाठी देव आले, गोंधळ न करता अगदी शांतपणे सगळेजण पानांवर बसले. त्यांनी सामूहिक भोजन मंत्र म्हटला आणि जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात पुन्हा एकदा प्रजापतींनी तोच प्रयोग केला की देवांचेही हात कोपरात ताट झाले, म्हणजे घास तोंडात घालताच येईना. देवांनी इकडे तिकडे पाहिलं तर सगळ्यांची तशीच अडचण होती, पण दानवांप्रमाणे चिडचिड न करता रागराग न करता देवांनी काय युक्ती केली, तर आपल्या तोंडात हात स्वतःच्या पोचत नव्हता, हात अडकला होता पण तो पुढे जात होता, त्यामुळे आपल्या हातातला घास पुढच्याला भरवण्याचं काम ती युक्ती देवांनी केली. आणि काही थोडीशी सांडलवण झाली असेल पण तरीसुद्धा सगळ्यांना जेवता आलं, सगळ्यांच्या तोंडापर्यंत घास पोहोचला. आता हे सगळं दानवही पाहत होते. प्रजापतींनी विचारलं, आता वेगळं सांगायची गरज आहे का की देव तुमच्यापेक्षा श्रेष्ठ का आहेत? दानवांनी म्हटलं की त्यांनी थोडासा विचार केला, त्यांनी थोडीशी युक्ती केली. त्यावरून प्रजापती म्हणाले, तुमचं मोठेपण हे तुमच्या दिसण्यावरून नाही तर तुमच्या कृतीवरून ठरत असतं. म्हणजे इथं ज्या पद्धतींनी देवांनी एकमेकांना केलेली मदत असेल, त्यांनी शांतपणे भोजनाचा पंक्तीचा राखलेला मान असेल, यातनं कृती महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणाकडे किती ताकद आहे, कोणाकडे किती शक्ती आहे, कोणाकडे कोणत्या कोणत्या गोष्टींचा भरणा आहे, यापेक्षासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण किंवा नसतानाही आपण कृती काय करतो, आपली कृती कशी आहे, यातनं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध होत असतं. मला असं वाटतं देव आणि दानव असं जरी नावं दिलेली असलीत तरीसुद्धा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अशी अनेक माणसं म्हणतो, त्यांना दानव वगैरे म्हणायची गरज नाही, पण बऱ्याचदा चिडचिड त्रास समोरच्याला समजून न घेणं, आपलं जेच खरं करणं, हेकेखोरपणा करणं, ह्या बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या अंगामध्ये

असतात. आणि मग आपणही म्हणतो काय राक्षसासारखं वागतोयस. तर इथे आपण राक्षस ही संकल्पना शब्दशः जरी घेतली नाही तरी आपली कृती आपल्याला निश्चितच मोठं ठरवत असते. हाच या कथेतनं मिळणारा बोध. या बोधासह थांबतोय आहोत आपण वंदन कार्यक्रमापुरतं. यानंतर एक सुरेल अभंग आपल्यासोबत मी देते. त्यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया. आणि 6:05 रेनबो फंडे या आपल्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच वाहिनीवर 107.1 MHz FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. ऐका, ऐकवत रहा.

बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

आणि आता वळूया हवामान वृत्ताकडे. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 68%. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 67%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश अंशतः ढगाळ असेल आणि सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तसंच थोड्या प्रमाणात विजांचा कडकडाट हा संभवतो. अपेक्षित कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 29 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. आजच्या दिवशी सोमालिया तसंच ओमन समुद्री किनारी भाग, पश्चिम मध्य अरबी समुद्राचा भाग, त्याचप्रमाणे दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम अरबी समुद्री भाग, या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग हा जवळपास 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळामध्ये मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली.

कारण सांगू नको ही आलेली संधी सोडू नको अग कामात कारण सांगू नको आणि आलेली संधी सोडू नको मनातली भिच्छा नदी किनारी सांगायची है माझ्या राणीला आज सांगायची है माझ्या राणीला आहा

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.
2: FM रेनबो 107.1 MHz आणि रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात भेटलो आहोत. सकाळ हा विषय आहे का, तर सकाळशी जोडलेली आपली एक अत्यंत महत्त्वाची कृती तो विषय आहे. म्हणजे झुंजू मुंजू पहाट झाली आणि सकाळच्या पारी फिरायला वगैरे येणार का विचारून झालं, पण ह्या सगळ्या गडबडीत सकाळचं सगळ्यात महत्त्वाचं आन्हिक म्हणजे आंघोळ. या आंघोळीचे, आंघोळ नाही म्हणणार मी, स्नानाचे आपल्याकडे इतके वैविध्यपूर्ण प्रकार त्याचं वर्णन केलेलं आहे. आता त्यातसुद्धा आपल्याला दोन गटातली माणसं दिसतात, की एक की ज्यांना सकाळी उठल्यानंतर ताबडतोब आंघोळ केल्याशिवाय आयुष्य बरं वाटत नाही, आणि काही मंडळी असतात की जितकं शक्य असेल तितकं पुढे ढकलत राहायचं हे काम आंघोळीचं, आणि मग आता अगदीच अशक्यच झालं आहे बाहेर जाणं वगैरे, मग आंघोळ उरकायची. ह्या दोन टोकाच्या व्यक्तिमत्वांच्या मध्ये अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्नानं दडलेली आहेत, त्यांनाच थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुलंनी याबाबत एक जे विधान केलेलं होतं आंघोळीच्या बाबत, की जोपर्यंत शरीराचा अणुरेणू आक्रंदत नाही की आता आपण स्वच्छ होऊया, तोपर्यंत आंघोळ करण्यात मजा नाही. पण हे जरी कितीही असलं तरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे आन्हिक रोज करण्याच्या क्रियांमध्ये खूप महत्त्वाचं मानलेलं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की विशिष्ट सण समारंभ परंपरा यांच्यामध्ये ह्या स्नान क्रियेला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. अर्थात भारतीय स्नान परंपरा आणि त्याचबरोबर जगभरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या वेगवेगळ्या आंघोळी होत असतात त्याच्याकडे सुद्धा थोडंसं वळणार आहोत आपण.

पण त्याआधी सध्या आपण सगळेजण ज्या गोष्टीमध्ये न्हाण्याची वाट बघत आहोत त्याचंच वर्णन करणारं हे गीत आपण ऐकूया.

सध्या तरी आपली सगळ्यांची घामाचीच आंघोळ जास्त होते आणि त्यामुळेच ह्या परिस्थितीमध्ये किंवा या वातावरणामध्ये स्नान आपल्याला अधिक तर करणं महत्त्वाचं वाटतं. जसं मी म्हटलं की जगभरात खूप वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आहेत, पण भारतीयांसाठी हे रोज करायचं आण्विक आहे. त्यातसुद्धा मग विशिष्ट जर काही दिवस असेल, सण असेल, तर अभ्यंग स्नान आलं किंवा मांगली स्नान आलं, तर यामध्ये शरीराचे स्नायू बलवान व्हावेत, आपली कांती छान व्हावी, हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. भारतीय संस्कृतीमध्ये स्नान हा आरोग्यवृद्धी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो. आणि मग त्याच्यामुळे आपल्याकडे मंगलकार्य करण्यापूर्वी म्हणजे विवाह विधीपूर्वी यजमान दंपतीने अभ्यंग स्नान करावं असा एक संकेत आपल्याला दिसतो. किंवा लग्नामध्ये आपल्याकडे हळदी समारंभ असतो, तर हा हळदी समारंभ सुद्धा एक स्नानाचा प्रकार म्हणून आपल्या पूर्वजांनी विवाह विधीमध्ये आणलेला आहे. मग पूर्वीच्या काळी राज्याभिषेक व्हायचे, राजसूय, अश्वमेध यासारखे यज्ञ व्हायचे, त्या प्रसंगांमधलं स्नान, त्याच्यासाठी मग 18 द्रव्यांची आवश्यकता सगळी असायची वगैरे. तर त्यामुळे भारतीय संस्कृतीत आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण उष्णकटिबंधात असल्यामुळे आपल्याला येणारा घाम पाहता रोजच्या रोज आंघोळ करणं हे आरोग्यासाठी गरजेचं. पण ह्याच्या अगदी उलट जर आपण युरोपियन संस्कृती पाहिली, तर एकतर मुळात तिथे व्यक्तिशहा स्नानगृह वगैरे ही संकल्पना खूप नंतर आलेली आहे. सुरुवातीच्या सगळ्या काळामध्ये थंडी तिकडची पाहता भव्य स्नानगृह तिथल्या राजांनी बांधलेली होती. म्हणजे त्या काळात अशी एक एक एक एक स्नानगृह होती की 1600 माणसं एका वेळेला स्नान करू शकतील. त्यामुळे सामूहिक स्नान ही संकल्पना तिथे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. आणि त्याहीपेक्षा म्हणजे तिथल्या राजे रजवाड्यांनी स्वतःची दिनचर्या अशी ठेवली होती की स्नानाचं महत्त्व तिथे फारसं अधोरेखित झालं नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की एलिझाबेथ राणी दर 3 महिन्यांनी स्नान करायची. फ्रान्सचा 4th हेनरी स्नान धोकादायक आहे असं मानायचा. त्याच्यानंतर मग इतर सगळ्या मंडळींनी जसंजसं काळ पुढे गेला तशी मग सार्वजनिक स्नानगृह कमी झालीत आणि पाश्चिमात्य देशांमधली व्यक्तिगत किंवा व्यक्तिशः जिथे स्नान करता येईल अशी स्नानगृह वाढली. किती वेगळा विचार आहे ना दोन्ही संस्कृतींकडे जर आपण बघितलं तर. पण तुम्ही कोणत्या कॅटेगरीतले आहात, रोज सकाळी उठल्या उठल्या पहाटे कडक पाण्याने स्नान या वर्गातले आहात का दिवसभरात जसं जमेल, जसा मूड होईल, जसं छान वाटेल तसं स्नान, कोणत्या वर्गात आहात नक्की कळवा. यानंतर खूप सुंदर असं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरातलं आपण ऐकणार आहोत, चुडा तुझा सावित्रीचा, या चित्रपटातलं हे गाणं.

आपल्या श्रोत्यांकडून सुद्धा खूप साऱ्या प्रतिक्रिया येतात. पंढरीनाथ कबाडी म्हणतात की स्नानानंतरच पूजा शक्य असते, त्यामुळे सकाळचं स्नान लवकरात लवकर ते गरजेचं. त्यानंतर सुरेश भावकर यांनी सकाळ आणि संध्याकाळ आंघोळ याबद्दल आपल्याला सांगितलंय. अपर्णा पटवर्धन म्हणतायत स्नानात शुद्धी निरंतरम, अगदी बरोबर. नीलांबरी कुलकर्णी यांनी आपल्याला कळवलेलं आहे, आम्ही दुसऱ्या वर्गातले कारण घाईची लोक नंबर लावतात मग सवडीने आमचा नंबर. आता निवृत्त आहेस तू, तुला काय घाई आहे हे ऐकावं लागतं, हे तर घरोघरची ही कहाणी आहे. गणेश मगर यांनी सांगितलंय त्यांची आंघोळ दोन वेळा होते, एक गोदावरीतलं स्नान आणि दुसरं घरातलं संध्याकाळचं 4 वाजताचं. क्या बात आहे, किती भाग्यवान, नदीमध्ये स्नान करायला मिळतं आहे. जितेंद्र पाटीलही सांगतायत 2 वेळेला थंड पाण्याने आंघोळ करतो. संगीता पांचाळ म्हणतात की सगळी कामं आवरल्यानंतर आंघोळ केली की ऑफिसला जाताना फ्रेश वाटतं, हा पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे, नाही का. त्यानंतर आपल्याला मनीष ठाकूर यांनी म्हटलंय की संपूर्ण परिवाराला 2 वेळा आंघोळ करण्याची सवय लागलेली आहे. आत्माराम खराडे म्हणतायत किंचित पाण्याने, कोमट पाण्याने सगळ्याच ऋतूंमध्ये स्नान करायला खूप आवडतं. शिरीष बेलसरे म्हणतायत आंघोळ सकाळीच झाली नाही ना तर मनाला ताजतवानं वाटत नाही, अगदी बरोबर. दत्तात्रय आडतही सांगतायत की लवकर स्नान केल्यामुळे दिवस सगळा छान आपला जातो. त्यानंतर श्रुती भावे सकाळी उठल्यावर प्रथम आंघोळ या गटामध्ये त्या येतात असं त्यांनी कळवलेलं आहे. आपल्याला विजय देवरे म्हणतायत FM कार्यक्रम 8 वाजता संपला की आंघोळ होऊन जाते आणि मग तयार होतो असंही त्यांनी कळवलेलं आहे. स्वरूपा सावंत म्हणतायत सकाळी 4:30 उठून नाश्ता जेवण सगळं आटपून मग स्वच्छ आंघोळ करून ऑफिस गाठायचं. बऱ्याच जणांचं हे रिच्युअल आपल्याला दिसून येत आहे. रवींद्र कुडाळकरही म्हणतायत की दैनंदिन स्नान शरीर स्वच्छतेचा संस्कार देतं, प्रसन्नतेचा आकार देतं आणि ताजंतवानं करतं असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. आपल्याला रवींद्र सरनाईक म्हणतात की अगदी उठल्यावर नाही पण अनेक आणि फेरवाराकडनं आंघोळ आंघोळ करतो, त्यानंतरच देवपूजा आणि ऑफिसला. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजा आणि आंघोळ ह्यांचं नातंही खूप खास आहे. बोलूया याबद्दल एक छोटासा व्यावसायिक विराम, एक छानसं गाणं आणि त्यानंतर भेटणार आहोत याच वाहिनीवर FM रेनबोवर.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत रहा आणि

अशा नदीच्या पाण्यामध्ये कामं करता करता ज्या सगळ्या स्त्रियांचं दिवसभराचं दिनचर्या त्याच्याशी जोडलेली असते त्यांची तर किती वेळा आंघोळ होत असते, नाही का? म्हणजे कळशीने पाणी भरून घरी आणताना ते हिंदकळतं, त्या पाण्याने होणारं स्नान हा एक वेगळाच भाग. आपल्याकडे स्नानाचे इतके वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिला जो आहे मंत्रस्नान, याज्ञवल्क्य स्मृतींमध्ये हे स्नान सांगितलेलं आहे. मंत्रस्नान म्हणजे विशिष्ट मंत्राचा जप करत पाण्याने स्नान करणं, जे आपल्याकडे बऱ्याच घरांमध्ये होतं सकाळी. त्यानंतर भौमस्नान, भौमस्नान म्हणजे मृत्तिका स्नान, संपूर्ण शरीराला माती फासून केलेलं हे स्नान. आत्ता सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे पैसे देऊन लोक मड बाथ घेत असतात.

त्याच्यामुळे काय होतं तर शरीराची सगळी रंध्र ही मोकळी होतात आणि जी कुठल्याही भेसळीशिवायची माती आहे त्या मातीमध्ये खूप सारी औषधी तत्व असतात. आपण चिमण्यांना बघितलेलं आहे, चिमण्यांची आंघोळ जिला म्हटलं जातं त्या चिमण्या मातीमध्येच त्या पंख फडफडवून ती जी आंघोळ करतात तेही मृत्तिका स्नानच झालं, नाही का. आणि त्याच्यानंतर जे येतं ते वायुस्नान. वायुस्नान म्हणजे काय, संपूर्ण शरीराला वारा लागू देणं हे वायुस्नान. पण त्याच्या पलीकडे जर तुम्ही विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये दिवसभर रानावनामध्ये चरून जेव्हा गुरं घरी परतत असतात संध्याकाळी त्यावेळेला गायींच्या खुरांनी उडालेल्या धुळीचा वारा अंगावर घेणं हे खरं वायुस्नान असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण ही धूळ का उडते असं म्हणून अंग चोरण्यापेक्षा तो धुळीचा वारा अंगावर घेणं हे पूर्वीच्या काळी पूर्वज करत असत. आणि मग त्यांच्या ठणठणीत तब्येतीची जी वेगवेगळी रहस्य आहे त्यातलं एक रहस्य तर त्यातनं आपल्याला नक्कीच उलगडू शकतं. आपल्याला अरविंद बाळेकोंदरी म्हणत आहेत की कार्तिक स्नान माघ स्नान हा प्रकार आपल्याकडे होता. आंघोळीशिवाय नाश्ता मिळायचा नाही त्यामुळे आंघोळ लवकरच करावी लागायची. अविनाश देवेकर यांनी सांगितलं आहे की कामं असतात घरातली खूप सारी त्यामुळे 10:30-11 नंतरच आंघोळ करणं बरं वाटतं. आपल्याला वासुदेव राव यांनी कळवलेलं आहे की 77 वर्षाचे असून 58 वर्षांपासनं 12 महिने थंड पाण्याने स्नान ते करतात. गंगोत्री जमनोत्री काश्मीर आणि अमेरिकेत गेले होते तिथे सुद्धा त्यांनी थंडच पाण्याने आंघोळ केली. बापरे. जयश्री डोंगरे म्हणत आहेत की 2 वेळा थंड पाणी आंघोळ हा आनंदाचा क्षण असतो आणि महिन्यातनं एकदा उठणं लावावं, लावून ते आंघोळ करतात. त्यानंतर चित्रा गर्वे म्हणतात की स्नान करणं हा आनंदाचा क्षण असतो आणि आवडतं गाणं त्यात गायलं जातं. गायत्री वैशंप्यानंही म्हणत आहेत की आंघोळ करूनच स्वयंपाक करून देवाची पूजा जेवणाचा नैवेद्य दाखवायचा असतो, नैवेद्याशिवाय जेवण होत नाही त्यामुळे सकाळीच आंघोळ. संतोष पाटीलही म्हणतात की 40 वर्ष सगळ्या ऋतूंमध्ये थंड पाण्याने आंघोळ, त्यामुळे कुठंही गेले तर आंघोळ करायला लाईन लावायची गरज भासत नाही. आपल्याला श्रीपाद जोशी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे पाण्याचं तापमान ऋतुमानाप्रमाणे आणि बाजारात जाऊन भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर. खूप छान. आपल्याला असेच आणखीन बरेच सारे मेसेजेस आहेत त्यांच्याकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी श्रीपाद भावे यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकूया.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: FM रेनबो प्रसारण सेवा आणि आपल्याला स्नानाचे वेगवेगळे प्रकार आपण पाहत असताना, जसं मी आपल्याला सांगितलं की वायुस्नान आहे किंवा भौम स्नान म्हणजे मृत्तिका स्नान आहे, मंत्र स्नान आहे, तसंच दिव्य स्नान। या स्नानामागे भावना अशी आहे की स्वतःचं आपलं शरीर आणि मन यांची शुद्धी, म्हणजे निसर्गाकडनं थेट आकाशातून होणारी पर्जन्यवृष्टी अंगावर घेत केलेलं स्नान म्हणजे दिव्य स्नान। बरं, अशा वेळेला जर पावसात ऊनही असेल तर ते अधिक फलदायी मानलं जातं। त्यानंतर वरुण स्नान, जलस्रोतांचा अधिपती म्हणजे वरुण, त्यामुळे नैसर्गिक जे जलस्रोत आहेत, नदी, समुद्र, तलाव, सरोवर, याच्यात केलेलं स्नान म्हणजे वरुण स्नान। आपल्याकडे आपण बऱ्याच साऱ्या प्रसंगांमध्ये, अनेक पर्वा, सिंहस्थ पर्वामध्ये वगैरे असे अनेक भाविक हे करत असताना आपल्याला दिसतात। आणि त्याच्याबरोबरच आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाचं पवित्र स्नान मानलेलं आहे, गंगोदकाचं पवित्र स्नान। पूर्वी घरांमधनं पूजेत तांब्या भरून गंगेचं पाणी, पवित्र पाणी ठेवलेलं असायचं आणि मग एखाद्या व्यक्तीची इच्छा झाली तर हे पाणी मिसळून जे स्नान केलं जायचं तर ते गंगा स्नान। आता एरवी आंघोळ करताना सुद्धा गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी, जले अस्मिन सन्निधी कुरु हा श्लोक म्हटला जायचा आणि ते पाणीच मग सप्त नद्यांचं पवित्र जल असं मानून त्याची आंघोळ केली जायची। तर हे गंगा स्नान, गंगा स्नान म्हणजे प्रत्यक्ष गंगेत जाऊन केलेलं स्नान वेगळंच, आणि वेगवेगळ्या नद्यांमध्ये आपल्याकडे ही पद्धत दिसून येते, पण अगदी घरी आणलेल्या गंगेच्या कमंडलूतल्या थोड्याशा पाण्याचा थेंबही तुम्ही तुमच्या घरच्या पाण्यात मिसळून जर ते स्नान केलं तर तेही तितकंच पवित्र मानलं जायचं। तर असे हे सगळे प्रकार बघत असताना एक गीत आपण ऐकूया आणि त्यानंतर याच स्नानाच्या विविध प्रकारांकडे वळूया।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz. FM रेनबो 107.1 MHz. आपल्याला इतके सगळे मेसेजेस आहेत. आज आपण स्नान आणि स्नानाचे वेगवेगळे प्रकार यांच्याबद्दल बोलत आहोत. प्रमोद राऊत म्हणतात, 12 महिने गारपाण्याची आंघोळ. हरिभाऊ पुजारी यांनी आपल्याला आंघोळ आणि स्नान यातला फरक सांगितलाय. डोकं न भिजवता केलेलं स्नान म्हणजे आंघोळ. डोक्यावरनं जेव्हा आपण करतो ते स्नान असतं. माधव वाघ यांनी न्हाऊ घालणं याबद्दल सांगितलंय. गौतम भिंगारडे म्हणतायत, रोज बोरवेलच्या थंड पाण्याने आंघोळ करतात. प्राजक्ता देव यांनी, पाण्यात चंदन पावडर आणि वाळा पावडर जर घातली तर छान वाटतं आंघोळीला असं सांगितलंय. राजू पांडे म्हणता आहेत की दोनदा आंघोळ करतात. मुलगी सुट्टीच्या दिवशी 12 वाजता आंघोळ करते तेव्हा ते तिला म्हणतात आज काय रामनवमी का. सुरेखा पाटील यांनी सांगितलेलं आहे की 6 ते 8 माणसांची आणि रक्षणांची, अच्छा हां, पहाटे देवाची 4 ते 6 पुढे आणि 4 ते 6 मध्ये देवाची आंघोळ आणि 6 ते 8 मध्ये माणसांची आणि 8 नंतर राक्षसांची आंघोळ असं त्यांनी म्हण ऐकलेली आहे. निशा लोहार म्हणत आहेत की सकाळी उठल्या आंघोळ केली की घरातली अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात. आपण पूजा सुद्धा करू शकतो. विजयंता चितळे यांनी सांगितलंय की बरेच दिवस ते बोर न्हाण आणि बेबी शॉवर याला एकच समजायचे, आता तो फरक कळला असेल अशी खात्री आहे. किरण यांनी सुद्धा आपल्याला आंघोळीबद्दल सांगितलंय की रात्री आंघोळ करून झोपल्यावर झोप मस्त लागते. योगेंद्र भोईनकर म्हणत आहेत की सकाळची आंघोळ आणि बाहेरून आल्यावर रात्री झोपण्यापूर्वी अर्धी आंघोळ, त्यामुळे छान वाटतं. संध्या रानडे यांनी सुद्धा सांगितलंय, सकाळी योगा केल्यावर, चहा नाश्ता झाल्यावर, थोडीशी मोबाईलची भेट घेतल्यावर मग आंघोळ केल्यावर मस्त वाटतं. सरोज कुर्डूकर यांनी सांगितलंय की सणावाराला देवाला नैवेद्य आणि एरवी ऑफिस, त्यामुळे आंघोळ ही सकाळीच होते आणि सासूबाई त्यांच्या व्यंकटेश स्तोत्र म्हणायच्या आंघोळीच्या वेळेला. त्यानंतर आज अयोध्या आणि प्रयाग इथं आमचं स्नान आहे असं बाळासाहेब कुंभार यांनी आपल्याला कळवलंय. शिरीष भगत आपल्याला म्हणत आहेत की सकाळी लवकर उठून वंदन कार्यक्रम ऐकता ऐकता देवाची पूजा करतो तेव्हा छान वाटतं. असेच मेसेजेस आपल्याला अजिंक्य तारे, त्यानंतर शमली, रियान अमेय नाईक, स्मिता आणि विवेक नेवाळकर, अनिरुद्ध अभ्यंकर, किशोर नाईक, हरिश्चंद्र पाटील, विणा नाडकर्णी, मंगेश नागपूरकर, प्रतिभा पाटील, बाळशीराम योगिता जाधव, ऋग्वेद देशपांडे, त्याचप्रमाणे केदार फणसे, सुभाष चव्हाण, शलाका जोशी, हेमंत मुळे या सगळ्यांनी आपल्याला मेसेजेस केलेले आहेत. अपर्णा या माळीहल्ली यांचाही मेसेज आहे. रघुनाथ खनुकर, विजय देवरे, गजानन पाटील, श्रीपाद जोशी, चित्रा कर्वे, आर्यन सोमवंशी, सुमेधा परांजपे, त्याचप्रमाणे पूर्वा गोडबोले, प्रमोद चिंचोळकर, आपल्याला अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, अशोक शिंत्रे, अविनाश तारे, श्रावणी आणि मंगेश भगत, त्याचप्रमाणे नीलम खोत आणि अशोक कलंबरकर या सगळ्यांनीही आंघोळीबद्दलचे त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. जसं मी म्हटलं की दोन वेगळ्या देशांमध्ये, दोन वेगळ्या संस्कृतींमध्ये स्नानाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसत असतात. आपल्याकडे दिवस उजाडण्याआधी जे स्नान केलं जातं त्याला ऋषी स्नान म्हणतात. ब्राह्ममुहूर्तावर केलेलं ब्रह्मस्नान, सूर्योदयानंतर नदीत किंवा नदीचं स्मरण करत केलेलं देवस्नान, सामान्य माणसाप्रमाणे सकाळच्या वेळेत केलेलं मानवस्नान, दिवसभरात उशिरा कधीतरी केलेलं स्नान राक्षस स्नान आणि पहाटे मौन धारण करून ईश्वर चिंतन करत केलेलं मुनी स्नान. शिवाय कार्तिक स्नान, कार्तिक मास भगवान विष्णू आणि भगवान शंकर त्यांच्या भक्तीसाठी आदर्श मानला जातो त्यामुळे कार्तिक स्नान झालं. आणि माघ स्नान जेव्हा सूर्य मकर राशीत असतो त्यावेळेला केलेलं. तर ह्या सगळ्या स्नानाच्या प्रकारांसह मला असं वाटतं की आपल्याला मनाला ज्या वेळेला सच्चाईला वाटेल अशा पद्धतीचं स्नान, मग ते दिवसातनं कधीही नाही म्हणणार मी, सकाळी केलेलं स्नान, कारण तुम्ही दिवसातनं नंतर 4 वेळा पुन्हा पुन्हा आंघोळ करा पाणी असेल तर, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजच्या घडीला. पण सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर आलेला तरतरीतपणा हा अन्य कुठल्याच गोष्टीने येत नाही. 6:56 होत आहेत, त्यामुळे एव्हाना तुमची आंघोळ झाली असेल, आंघोळीला पळायचं असेल, आणि मग बरेच जण म्हणतात की आम्हाला ना रेडिओ सोडवत नसतो पण आंघोळही करायची असते, तर तुम्हाला थोडंसं या द्विधामधनं मोकळीक देते एक मस्त बालगीत, यानंतर ऐकूया आणि मग पुन्हा भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात याच वाहिनीवर. जो जे वांछेल तो ते लाहो, त्याप्रमाणे ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या प्रकारचं स्नान आनंद देतं ते त्याला लाभत राहो, या शुभेच्छांसह पूर्वार्धात थांबूया.

पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या वाहिनीवर FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण भेटलो आहोत आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आपले पद्म मानकरी यांच्याकडे. आजचे आपले पद्म मानकरी आहेत प्राध्यापक वेंपती कुटुंबशास्त्री. भारतातील एक प्रतिष्ठित संस्कृत विद्वान आणि शैक्षणिक प्रशासक म्हणून त्यांना ओळखलं जातं. भारतीय प्राचीन ज्ञान त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी जे असाधारण योगदान दिलं त्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थान म्हणजे आताचं केंद्रीय संस्कृत विद्यापीठ

त्याचे पहिले कुलगुरु म्हणून वेंपती कुटुंबशास्त्री यांनी काम पाहिलेलं आहे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ संस्कृत स्टडीजचे ते अध्यक्ष आहेत आणि जगभरातल्या अनेक जागतिक संस्कृत परिषदांचं अध्यक्षपद हे त्यांनी भूषवलेलं आहे. अद्वैत वेदांत, दर्शन आणि संस्कृत काव्यशास्त्र या विषयांवरचं एक अत्यंत प्रगाढ अभ्यास असणारं व्यक्तिमत्व म्हणूनही प्राध्यापक वेंपती कुटुंबशास्त्री यांना ओळखलं जातं. त्यांनी तत्पर्य एक आंतरशास्त्रीय अभ्यास या ग्रंथासह अनेक महत्त्वाचे ग्रंथ हे लिहिलेले आहेत आणि त्यांच्या या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं. निमित्त आहे कार्यक्रम रेनबो फंडेचं, जो आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबोवर.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्व

यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलैनंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

0: काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामीनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Sky, WhatsApp in life, one more calm. Itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start. Real.

प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबोवर 107.1 मेगा हर्ट्झवर रेनबो फंडे या कार्यक्रमात.

0: ते नयन बोलले काहीतरी, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकत होतो. आणि डोळे, इतक्या सगळ्या भावना, इतक्या सगळ्या गोष्टी न बोलता समोरच्यापर्यंत पोहोचवणारा अवयव, या अवयवाची काळजी आपण घेत असतो, पण तरीसुद्धा कित्येक कारणांनी ज्या वेळेला या आपल्या डोळ्यांना इजा पोहोचते आणि त्यामुळे आपल्याला दृष्टी गमावण्याची अनेकांवर ज्या वेळेला वेळ येते, त्यावेळेला जाणवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा ज्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे नेत्रदान. आज आहे राष्ट्रीय नेत्रदान दिवस आणि त्यानिमित्त आपण आज विशेष संवाद साधणार आहोत दिशा ग्रुप, दिशा आंतरराष्ट्रीय नेत्र बँक दिशा ग्रुपचे व्यवस्थापकीय विश्वस्त स्वप्नील गावंडे यांच्यासोबत. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार स्वप्नील सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: आज हा आपण जागतिक नेत्रदान दिवस साजरा करत असताना, पाळला जात असताना, तुमची जी संस्था आहे दिशा आंतरराष्ट्रीय नेत्र बँक दिशा ग्रुप, त्यांचं कार्य खूप अफाट आहे, त्याच्याबद्दल टप्प्याटप्प्याने आपण आपल्या श्रोत्यांना सांगणारच आहोत. पण माझ्या मनात आलेला सगळ्यात पहिला प्रश्न असा की नेत्रदानाच्या संदर्भात आपण काहीतरी करावं, काम करावं, ही प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली, ही इच्छा नेमकी मनात निर्माण कशी झाली?
1: लहानपणापासून मी शास्त्रीय संगीत शिकतोय, मी ट्रेन व्हायोलिनिस्ट आहे.
0: अच्छा.
1: आणि दृष्टीबाधित लोकांशी माझा जवळून संपर्क आला त्यामुळे, म्हणजे अगदी शाळेत शिकत असताना माझा एक बालपणीचा मित्र होता ज्याचा खूप सुंदर आवाज, तो गायचा, मी व्हायोलिन वाजवायचो अशी आमची जोडी होती. पण त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, तो कॉर्नियल ब्लाइंड होता. अगदी लोअर इकॉनॉमिक स्टेटातून तो व्यक्ती आला होता, आई दगावली होती, बाबा त्याचं संगोपन करत होते, बाबा कटला चालवायचे, त्या परिस्थितीतून तो आला होता. दुर्दैवाने त्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला, मी 5व्या वर्गात शिकत होतो तेव्हा. पण या घटनेने मला खूप अस्वस्थ केलं. माझ्या मनात एकच प्रश्न होता, जर कोणीतरी नेत्रदान केलं असतं तर माझा मित्र आज हे जग पाहू शकला असता का.
0: बरोबर.
1: याच प्रश्नातून माझ्या आयुष्याचं ध्येय निर्माण झालं. आणि मी शाळेत असताना, मला आजही आठवतो, 5 सप्टेंबर 2005 चा दिवस होता, त्या दिवशी पहिलं नेत्रदान जनजागृतीवरचं मी भाषण दिलं होतं.
0: अच्छा.
1: घरच्यांपासून सुरुवात करून शेकडो लोकांना नेत्रदानाची शपथ घ्यायला प्रेरित आम्ही सर्वांनी केलं आणि पुढे त्याच विचारातून दिशाची स्थापना झाली.
0: अच्छा. म्हणजे तुमचं एकीकडे शिक्षण किंवा तुमचं करिअर हे वेगळ्या दिशेने सुरू होतं आणि त्याला बरोबर समांतर तुमचा हा विचार सुरू होता असं म्हणू शकतो आपण. अगदीच. आता दिशा ग्रुप विषयी आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही म्हणालात की याच भावनेतनं दिशा ग्रुपची स्थापना झाली, किती वर्षांपासून हा ग्रुप इथे कार्यरत आहे?
1: सुरुवातीला आम्ही जनजागृती करायला सुरुवात केली, पण अमरावती म्हणजे जिथे जे माझं मूळ गाव होतं असं लक्षात आलं की अमरावती विभागीय शहर आहे. 31 डिसेंबर 2007 आम्हाला एक नेत्रदान करायचं होतं.
0: अच्छा.
1: त्यावेळेस ते नेत्रदान होऊ शकलं नाही, कारण तेव्हा कळलं की विभाग म्हणजे नेत्रदान करून घ्यायला आपल्याला नेत्र पेढीची गरज असते.
0: अच्छा.
1: आणि ती नेत्र पेढी विभागीय जिल्ह्यात देखील नाही. तिथून खरं पाहता वाटचाल चालू झाली. मी बरेच नेत्रतज्ञांना त्या काळात भेटलो, त्यांना म्हटलं की तुमचे नेत्र रुग्णालय आहेत त्या ठिकाणी जर नेत्रपिढी सुरू झाली तर आपण हे दानाचं काम करून घेऊ शकू. पण अनफॉर्च्युनेटली सगळ्यांच्या काही ना काही अडचणी होत्या, पण त्यातून एका डॉक्टरने म्हटलं की मग तुम्ही का याच्यासाठी पुढाकार घेत नाही.
0: अच्छा.
1: आणि तेव्हा म्हणजे मी जेमतेम 8व्या 9व्या वर्गात शिकत होतो आणि बरीच माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की एक धर्मदाय संस्था जर आपण केली तर त्या अंतर्गत आपण नेत्रपिढी सुरू करू शकतो. तर 2005 जनजागृती चालू झाली, 2010 संस्था अस्तित्वात आली आणि त्याच्यातून 2011 अमरावती विभागाला म्हणजे पूर्ण 5 जिल्ह्याला पहिली नेत्रपिढी दिशा इंटरनॅशनल आय बँक या नावाने मिळाली. आजवर आम्ही म्हणजे अमरावती ची जी दिशा नेत्रपिढी आहे याच्या मार्फत 12,700 जास्त नेत्रदान झाले आहेत, 6,000-6 लाखावरून जास्त लोकांनी नेत्रदानाचे संकल्प भरलेले आहेत.
0: वा वा.
1: तर असा हा प्रवास सुरू आहे.
0: वा, खूपच सुंदर.

0: आणि खूप वेगळं असं हे काम आहे. पण हे नेमकं म्हणजे ही जी नेत्र पेढी आहे त्यांचं काम नेमकं कसं चालतं? म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असेल तर तिथे येऊन रजिस्टर करावं लागतं किंवा तुम्ही माहिती कोणत्या कोणत्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता? ह्या संस्थेचं काम नेमकं कसं सुरू आहे?
1: तर प्रामुख्याने नेत्र पेढीचं मेन काम जे असतं ते लोकांना वाटतं की फक्त नेत्र दान करून घेणे आहे, पण खरं पाहता कुठलाही डोळा दान झाला की त्याला प्रक्रिया करावी लागते. म्हणजे नेत्रदान करून घेणे हे 30% काम आहे आणि 70% काम जे होतं मागे ते कधीच सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांना दिसून पडत नाही. त्याच्यामध्ये वेळ ते डोळे स्टोअर करणे, त्याला प्रक्रिया करणे, त्याला प्रत्यारोपण लायक बनवणे. ज्यांनी नेत्रदान केलंय आपण त्यांचा एक रक्ताचा नमुना घेतो, त्याच्या विविध चाचण्या करणे, त्या नेत्राला ग्रेडिंग करणे, म्हणजे जेव्हा हे प्रत्यारोपित होईल तर हे कुठल्या प्रकारचं प्रत्यारोपण असेल, त्याला किती दृष्टी येईल, हे सगळं इव्हॅल्युएशन करून तो डोळा, समजा जर अमरावतीत दान झालेला डोळा आहे आणि होऊ शकतं त्याला मॅचिंग रेसिपियंट कोल्हापूरला आहे किंवा इतर कुठल्या ठिकाणी आहे, तर तिथपर्यंत तो डोळा घेऊन जावा लागतो. आणि दान झाल्यापासून प्रत्यारोपणापर्यंत हे पूर्ण कार्य 4 दिवसात झालं पाहिजे, त्यातला 1-1.5 दिवस आम्हालाच प्रक्रिया करायला लागतो. तर खूप टाइम बाउंडेड अशी ही पूर्ण प्रोसेस असते आणि बॅकग्राऊंडला ही सगळी मंडळी काम करत असते यामध्ये.
0: म्हणजे वेळेचं महत्व तुम्हाला किती कसोशीने पाळावं लागत असेल याचा अंदाज येतोय. तुमच्याकडे डॉक्टरांची फौज असेलच सगळ्या नेत्रतज्ञांची, बरोबर ना?
1: हो, डॉक्टर देखील. आणि मुळात म्हणजे डॉक्टरांचं एक महत्व आहेच नेत्रदान चळवळीमध्ये, पण तळागाळात जे आय बँक टेक्निशियन काम करतात आहे, मला असं वाटतं त्यांचंही आपण म्हणजे तेवढंच कौतुक करायला हवं, कारण ते खरं पाहता या पूर्ण चळवळीचे बॅकबोन आहे.
0: अच्छा.
1: डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांना सातत्याने असतं आणि ही मंडळी असते जी फील्डवर जाऊन पूर्ण ते नेत्रदान करून आणते. कारण नेत्रदानासाठी बरेच लोकांना असा गैरसमज असतो की नेत्रदान करायसाठी ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्यांना नेत्रपिढीला आणावं लागतं का?
0: अच्छा.
1: पण खरं पाहता नेत्रपिढीची जी टीम आहे ती त्या ठिकाणी जाते ज्या ठिकाणी कुठे दुःखद घटना झालेली आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे चक्क रात्री 2 वाजता 100-150 किलोमीटर प्रवास करून देखील ही मंडळी जाते, ते डोळे काढून आणते आणि लगेच त्याला प्रक्रिया करते.
0: अच्छा.
1: याच्यात अजून पण असं होतं की बरेच लोकांना वाटतं की मी जिवंतपणे फॉर्म भरला असेल तरच माझं नेत्रदान होईल, पण खरं पाहता याला वारसदाराची अनुमती मृत्यूनंतर फार गरजेची असते.
0: अच्छा.
1: फॉर्म्स बरेच लोक भरतात, फॉर्म भरावे देखील, त्यांनी जनजागृती करायला मदत होते. पण दुसरी बाब ही आहे की कुठे दुःखद घटना झालेली आहे तर त्या ठिकाणी त्या परिवाराला सुचत नाही की मी नेत्रदान करू शकतो, किंवा करायचंही असेल तर नेत्रपिढीचे नंबर किंवा नेत्रदान कुठे आणि कसं करावं ही माहिती उपलब्ध नसते. पण आपण जर कोणी तिसरा व्यक्ती गेला आणि त्यांनी जर त्या परिवाराला काउन्सिलिंग केलं, मोटिवेशन दिलं किंवा आपण या व्यक्तींच्या नेत्रदानाद्वारे 2 लोकांना दृष्टी देऊ शकतो, तर म्हणजे 50-60% केसेसमध्ये तरी लोक तयार होतात.
0: अच्छा.
1: पण त्याच्यात असं होतं की आपल्याला हिचकिचाहट असते की एवढ्या दुःखाच्या घटनेत मी हे कसं बोलू.
0: बरोबर. बरोबर.
1: हा जर इनहिबिशन आपण जर साईडला ठेवून जर हे कार्य केलं तर इथे मॅडम मी थोडी स्वार्थी भूमिका घेईल, म्हणजे मला माहित नाही माझं नेत्रदान कोणत्या पद्धतीने होईल, ते होईल की नाही, बरोबर, ते माझ्या हातात नाही.
0: बरोबर.
1: पण जेव्हा एखादी समाजात दुःखद घटना होते आणि जेव्हा त्याच्यातून असं एक मोठं महान कार्य घडतं नेत्रदानाचं, त्याचं सॅटिस्फॅक्शन मला आज आहे जिवंतपणे.
0: बरोबर.
1: की मी कोणाला तरी शब्द टाकला त्या परिवाराने पुढाकार घेतला की मी नेत्रदान झालं आणि आज 2 लोक पाहू शकतात.
0: नक्कीच नक्कीच. खूप महत्वाची गोष्ट म्हणजे इतके दिवस अनेक गैरसमज आहेत त्यांच्याकडे आपण वळणारच आहोत, पण ह्या आय टेक्निशियन्सचं महत्व आणि त्यांचं कार्य हे खरंच इतकी वर्ष आम्हाला माहीतच नव्हतं, तुम्ही ते माहीत करून दिलं. अगदी एक छोटासा कमर्शियल ब्रेक आपण घेणार आहोत आणि त्यानंतर आपला हा संवाद असाच पुढे सुरू राहणार आहे FM रेनबोवर रेनबो फंडे कार्यक्रमात. सर, आमच्या सोबत तुम्ही राहा.
1: Yes.
2: मित्रा मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
3: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
2: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
3: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
4: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी

0: संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
1: आज आपण रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संवाद साधत आहोत दिशा नेत्र बँकेचे आणि त्याचप्रमाणे दिशा ग्रुपचे कार्यकारी विश्वस्त स्वप्नील गावंडे यांच्यासोबत. सर, पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत तुमचं. हॅलो. हा, आपण जे बोलत होतो आता, म्हणजे तुम्ही इतकी छान ही माहिती सगळी दिलीत की मृत्यूनंतर सुद्धा नेत्रदानाचा पर्याय उपलब्ध असतो, पण नेत्रदानाविषयी बरेच सारे गैरसमज आजही समाजामध्ये आपल्याला दिसून येतात, त्याबद्दल थोडंसं सांगा ना.
2: नक्की मॅडम. सगळ्यात मोठा गैरसमज आहे की पूर्ण डोळे काढले जातात आणि पूर्ण डोळे बसवले जातात.
1: अच्छा.
2: आपला डोळा जो आहे तो हातातल्या घड्याळीसारखा आहे. घड्याळीवरती कसं वर कास लागलेला असतो, त्याच्या खाली एक डायल असतं ज्याच्यावर आकडे असतात, खाली मशीन असते आणि त्याच्या खाली सेल असतो. तसंच डोळ्यावरती सगळ्यात वरती एक पारदर्शक काच असतो ज्याला बुगुळ म्हणतात, त्याच्या खाली डायल म्हणजे आपला लेन्स असतो काळा जो गोल दिसतो, त्याच्या खाली मशीन असते त्याला आपण रेटिना म्हणतो, आणि त्याच्या खाली एक ऑप्टिक नर्व्ह असते जी डोकं आणि डोळ्यांना जोडते.
1: बरोबर.
2: आता या कुठल्याही विषयात जर अडचण आली, या कुठल्याही पार्ट मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर त्यामुळे अंधत्व येतं आणि त्याच्यावरून त्याचं नाव पडतं. जसं उदाहरणार्थ जर डायल खराब झाला घड्याळीचा तर त्याला आपण मोतिया बिंदू म्हणतो.
1: बरोबर.
2: ठीक आहे. किंवा अंदरची मशीन खराब झाली तर त्याला रेटिना रिलेटेड आजार म्हणतात.
1: बरोबर.
2: तसंच जर वरचा काच खराब झाला, तो पारदर्शक आहे, त्याची पारदर्शकता कमी झाली किंवा त्याच्यामुळे जे अंधत्व येतं त्याला बुबुळामुळे येणारं अंधत्व म्हणजेच कॉर्नियल ब्लाइंडनेस असं म्हणतात.
1: बरोबर.
2: तर सर्वसामान्यांसाठी हे नेत्रदान आणि नेत्र प्रत्यारोपण असतं, पण सायंटिफिकली हे बुबुळाचं दान आणि बुबुळाचं प्रत्यारोपण असतं, म्हणजे कॉर्नियल डोनेशन आणि कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे कधीच पूर्ण डोळा काढला जात नाही, काढला जातो तो फक्त बुबुळ. छोटीशी पारदर्शक पातळी असते डोळ्यावरची, ती काढली जाते. त्याच्यामुळे डोळे काढले की चेहरा विद्रूप होतो असं बिलकुलच नाहीये.
1: अच्छा.
2: काही ठिकाणी असं असतं की वृद्ध व्यक्ती आहे, चष्मा लागलेला आहे भिंगाचा, मोतियाबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे, तर नेत्रदान करता येईल का? या सगळ्या व्यक्तींचं नेत्रदान करता येतं, कारण आपण फक्त बुबुळ दान करणार आहे, त्याला वयाची मर्यादा नाहीये. किंवा चष्मा असेल नसेल, मोतियाबिंदू झालं असेल नसेल, याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये.
1: बरोबर.
2: फक्त असं आहे की त्यांना कुठला असा आजार नको, म्हणजे जसं HIV असेल, हेपेटायटिस बी असेल, रॅबीज असेल, मधल्या काळाचा कोविड असेल, जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकणारा जो आजार आहे, असा आजार नको. बाकी म्हणजे 99% केसेसमध्ये नेत्रदान हे करून घेता येतं.
1: अच्छा.
2: नेत्रदान करताना सगळ्यात पहिलं जसं मी सांगितलं की नेत्रपिढीचे लोक घरी येऊन किंवा हॉस्पिटलमध्ये डेथ झाली असेल तर तिथे येऊन ते नेत्रदान करतात. नेत्रदान हे 4 ते 6 तासाच्या आत करता येतं मृत्यूनंतर.
1: बरोबर.
2: त्याच्यानंतर बऱ्याच धर्मात वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. काही धर्मांमध्ये बसवून ठेवल्या जातं, काही धर्मांमध्ये मरणोत्तर लेटवलं जातं. तर जर लेटवलं असेल तर आपल्याला 2 उशा डोक्याखाली ठेवायच्या आहेत. पंखा जर त्या ठिकाणी सुरू असेल तर पंखा बंद करून आपण AC सुरू करू शकतो. बरेचदा पापण्या थोड्याशा उघड्या राहतात तर त्या पापण्या अलगद हाताने बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे किंवा एक हातरुमाल जो असतो तो ओला करून आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि लवकरात लवकर त्या नेत्रपिढीला संपर्क करायचा आहे.
1: अच्छा. अच्छा.
2: तर ही एक छोटीशी जर आपण प्रोसेस पाळली तर त्या डोळ्यांची गुणवत्ता खूप चांगली राहते आणि ते डोळे आपल्याला ऍक्च्युअल प्रत्यारोपणाच्या कामात येऊ शकतात.
1: नक्कीच. आपल्याला ना अनेक श्रोतेही मेसेज करतायत की माणूस गेल्यानंतर किती वेळात तो संपर्क होणं गरजेचं आहे असं आपल्याला एकानी विचारलेलं आहे, म्हणजे किती तासात.
2: हा जो आहे म्हणजे त्या मृतकाच्या शरीरातून 6 ते 8 तासामध्ये आपल्याला ते डोळे काढून घ्यावे लागतात.
1: अच्छा.
2: हा, म्हणजे आता जसं मी ज्या भागातून आहे अमरावती, यावेळेस तापमान खूप जास्त होतं.
1: बरोबर.
2: तर जितकं लवकर मृत्यूनंतर इन्फॉर्म होईल ती टीम पोहोचेल आणि ते नेत्रदान करून घेईल, इतकं त्या डोळ्यांची गुणवत्ता आपल्याला चांगली सापडते.
1: बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा.
2: त्याच्यामुळे आपल्याला वेळ ते करायचंय. नेत्रदान करताना नेत्रपिढीच्या लोकांना एक कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट हवं असतं, जे आपण डॉक्टरांकडनं मिळवतो, जे डेथ सर्टिफाय करतात, आणि पेशंटचं एक आय डी प्रूफ हवं असतं. या दोन गोष्टी असल्या आणि एक थोडी ते मेडिकल हिस्ट्री घेतात की पेशंटला कुठल्या पद्धतीचे आजार झाले होते का, आधी काही होतं का, ही

0: ती मेडिकल हिस्ट्री ते घेतात आणि ते ठरवतात की हे डोळे दान करायचे की नाही करायचे, कारण ते बरोबर मेडिकल दृष्ट्या फिट आहेत की नाही, आणि मग तसं त्या परिवाराला कळवलं जातं.
1: नक्कीच. शलाका जोशी यांनी आपल्याला जे प्रश्न विचारले होते की चष्मा असतानाही नेत्रदान करता येतं का, मला वाटतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपली कव्हर झालेली आहेत. या संपूर्ण प्रवासामध्ये तुमचे असे काही संस्मरणीय अनुभव आहेत का नेत्रदानाशी जोडलेले?
0: म्हणजे मागील 15-17 वर्षात इतके सारे अनुभव आहेत, पण एक नुकताचा अनुभव मला सांगायला आवडेल. आम्ही आता नव्याने म्हणजे तिसरी नेत्र पिढी खामगाव बुलढाणा जिल्ह्यात सुरू केली आणि तिथे आमचं स्टाफ अपॉइंटमेंटचं काम चालू होतं. जस्ट उद्घाटन करणार तेव्हा एक कॉल आला मेकरवरून. एक लेडी होत्या, त्यांचं वय होतं 92 इयर्स, 92 वर्षाच्या त्या होत्या. तर अमरावतीची टीम मेहकर पर्यंत गेली. अमरावती मेहकर हा लंबा पट्टा आहे. तर तिथे गेली, रात्रीचा वेळ होता. ते नेत्र तिथे गेल्यावर त्यांना लक्षात आलं, थोडासा डाऊट आला आमच्या टीमला की कदाचित हे डोळे प्रत्यारोपणाच्या कामात येणार नाही, हे डोळे कदाचित आपल्याला ट्रेनिंग किंवा मेडिकल रिसर्च साठी वापरावे लागतील. तर आम्ही एक नियम केला आमच्या इथे की आम्ही त्या फॅमिलीला कळवतो की हे डोळे कामात येतील नाही येतील, जे आहे ते खरं त्या फॅमिलीला आम्ही कळवतो. आणि फॅमिली म्हणाली की आम्हाला ट्रेनिंगसाठी कामात आलं तरी चालेल, पण आम्हाला नेत्रदान करायचंय किंवा कोणाला शिकायचं असेल त्या डोळ्यावर तरी आम्हाला चालेल, एरवी आम्ही ते डोळे जाळणारच आहे बॉडीसोबत. आमच्या टीमने ते नेत्रदान केलं आणि मला सांगायला आनंद होतो मॅडम की त्यातलं एक नेत्र प्रत्यारोपण जे आहे ते बीड जिल्ह्याच्या व्यक्तीला झालं, ज्यांचं वय 73 वर्ष आहे.
1: अरे वा.
0: आणि दुसरे जे डोळे होते ते एका 8 वर्षाच्या मुलीला लागले जी खंडवा बैतूल मध्य प्रदेशची आहे. हा म्हणजे हा म्हणजे मी आता बोलतोय माझे अंगावर शार येतात हे सांगताना, पण जेव्हा आम्ही ते रेसिपियंटच्या डिटेल्स पाहिले आणि ते सगळं तर टीमला इतकं म्हणजे ते इतकं मनाला भावून गेलं की हे जे जाऊन 4 तास प्रवास करून यांनी जे डोळे आणले आणि त्या परिवारांनी एवढ्या मोठ्या भावनेने डोनेट केले ते कामात आले.
1: नक्कीच.
0: असे इतके विस्मरणीय प्रसंग या सर्व याच्यात आहेत खरं पाहता, पण आपला जो प्रवास आहे खरं पाहता नेत्रदान चळवळीचा तो खूप मोठा आहे. म्हणजे तिथे एकीकडे महाराष्ट्रामध्ये 8-8.5 लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी होतो, त्या ठिकाणी आपण गेल्या वर्षात वर्ष 25-26 म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 मध्ये फक्त 2683 लोकांचं अख्ख्या राज्यात नेत्रदान झालं. त्याच्यातून जे आपल्याला 5,366 डोळे मिळाले, एका व्यक्तीचे 2 डोळे, त्याच्यातून फक्त 3,884 नेत्र प्रत्यारोपण होऊ शकली आहे.
1: बरं.
0: तर दोन्ही गोष्टींची आपल्याला गरज आहे. एक म्हणजे लोकांमध्ये जनजागृती वाढवणे आणि तो जो वेळ आहे ज्या ठिकाणी दुःखद घटना झालेली आहे आणि आपल्याला तो डिसिजन घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपण सक्रिय होणे. आणि दुसरा विषय आहे की नेत्र पिढ्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांचं सक्षमीकरण करणे, नाही तर एकीकडे डोळे दान होतात पण ते प्रत्यारोपण पर्यंत पोहोचू शकत नाही कारण आपल्या नेत्र पिढी सक्षम नाही.
1: बरोबर.
0: तर नेत्र पिढ्यांचं सक्षमीकरण हाही देखील महत्वाचा मुद्दा आहे.
1: वा, इतक्या थोड्या वेळात तुम्ही इतकी सुंदर माहिती दिलेली आहे, कारण इकडे आपल्याकडे मेसेजेसचा पाऊस आहे, बरेच श्रोते तुमचं कौतुक करत आहेत, आभारही व्यक्त करत आहेत या कामासाठी. खरंच सर मनापासून सलाम. अगदी जाता जाता श्रोत्यांना काय आवाहन कराल आजच्या ह्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त?
0: आज मी प्रत्येक श्रोत्याला एकच छोटीशी विनंती करतो. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी दान करतो पण मृत्यूनंतरही दुसऱ्याला प्रकाश देण्याची संधी नेत्रदानातून मिळते. आपण जाण्यानंतर आपले डोळे जाळून किंवा मातीत मिसळून जाणार आहोत का? की हे डोळे आपण एखाद्या अंध व्यक्तीला नवं आयुष्य देऊ शकतात या भावनेने दान करून जाऊया. मृत्यूनंतरही जग पाहण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे नेत्रदान. तर मला असं वाटतं आपण सर्वांनी तर नेत्रदानाचा संकल्प करावाच, परंतु आपल्या ज्या अशा काही दुःखद घटना होतात त्या ठिकाणी आपण नेत्रदानाचं चॅम्पियन व्हावं, नेत्रदानासाठी काउन्सिलिंग करावी आणि ज्या कोणत्या जिल्ह्यात आपण आहात त्या जिल्ह्याची नोंदणीकृत नेत्रपिढी आहे शासन मान्य तिचा नंबर आपल्या मोबाईल मध्ये ठेवावा, जेणेकरून अशा दुःखद घटनांच्या वेळी तो नंबर आपल्याला सापडेल. एवढीच मी या सर्वांना विनंती करतो.
1: नक्कीच सर, तुमच्या ह्या सगळ्या कामासाठी, दिशा आंतरराष्ट्रीय नेत्र बँक दिशा ग्रुपच्या ह्या कामासाठी आणि स्वप्नील गावंडे सर आपल्याशी आज बोलत आहेत, तर सर तुमच्याही ह्या सगळ्या प्रवासासाठी खूप

0: मनापासून शुभेच्छा आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण पण या चळवळीला खूप मोठं पाठबळ दिलंय आज. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सोबत होते स्वप्नील गावंडे, जे दिशा ग्रुप आणि दिशा आंतरराष्ट्रीय नेत्र बँकेचे कार्यकारी विश्वस्त आहेत.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: 1872 साली राणीचा पुतळा मेयो रोड म्हणजे आत्ताचा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग आणि एस्प्लेनेड रोड म्हणजेच आत्ताचा MG रोड किंवा महात्मा गांधी मार्ग ह्याच्या जंक्शनवर बसवला गेल्यानंतरच्या 3 वर्षांनी राणीचा मुलगा 7 एडवर्डने भारताला भेट दिली होती. त्याच्या भेटीच्या स्मरणार्थ 1879 साली त्याचं अश्वारूढ शिल्प राणीच्या पुतळ्यापासून दक्षिणेला असलेल्या आजच्या जहांगीर आर्ट गॅलरी समोरच्या चौकात स्थानापन्न केलं गेलं. राणीचे यजमान दिवंगत प्रिन्स अल्बर्ट ह्यांचा संगमरवरी पुतळा भायखळ्याच्या म्युझियममध्ये होता. आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचेही पूर्णाकृती पुतळे मुंबईत असल्यामुळे जणू राणीचं कुटुंबच त्या काही मुंबईत अवतरल्याचा भास होत होता. राणी आणि तिच्या यजमानांचा पुतळा पांढऱ्या शुभ्र संगमरवराचा, तर त्यांचा मुलगा एडवर्डचा पुतळा मात्र काळसर रंगाच्या ब्रॉन्झमध्ये. राणी गोरी, तिचा नवरा गोरा, मग त्यांचा मुलगा काळा कसा अशी टिपिकल भारतीय शंका बघणाऱ्यांच्या मनात जागृत झाली होती की काय हे समजायला काही मार्ग नाही. पण 7 एडवर्डचा हा पुतळा पुढे काळा घोडा म्हणून प्रसिद्ध पावला त्यामागे हे तर कारण नसावं.
2: 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर देशभरात ब्रिटिशांचे पुतळे हलवावेत अशी मागणी

0: जोर धरू लागली होती. काही ठिकाणी तर पुतळ्यांची विटंबनाही झाली होती, पण मुंबईत मात्र तशी कोणतीही घटना घडली नव्हती. 1955 ते 1960 दरम्यान झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही मुंबईतले सगळे पुतळे सुरक्षित राहिले होते. पुढे जुलै 1965 पर्यंत मुंबईतल्या इतर पुतळ्यांप्रमाणेच राणीचा पुतळाही फोर्ट परिसरातच मुंबईकरांना दर्शन देत उभा होता. फक्त पुतळ्याच्या चौथऱ्याच्या चहूबाजूंनी लोखंडी साखळदंड लावून पुतळ्यापर्यंत सहजासहजी कुणालाही पोहोचता येऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. दिनांक 11 ऑगस्ट 1965 सकाळी मुंबईत एकच गोंधळ उडाला. मुंबईतल्या काही ब्रिटिश पुतळ्यांची आदल्या रात्री काही अज्ञात इसमांनी मोडतोड केल्याच्या घटनेला त्या दिवशीच्या मुंबईतल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमधून ठळक प्रसिद्धी देण्यात आली होती. मुंबई शहरातले 5 ब्रिटिश पुतळे विद्रूप करण्यात आले होते. काही वेळातच ही बातमी मुंबई चर्चेचा विषय होऊन बसली. मुंबईचं देशविदेशातलं स्थान लक्षात घेता ही घटना संवेदनशील होती, त्यामुळे मोठे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. मुंबई पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली. ज्या अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केलं त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त AG राजाध्यक्ष यांनी दिले. पुढचे 2-3 दिवस तपास सुरू राहिला, पण पोलिसांना पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या व्यक्ती काही सापडल्या नाही. अशीच घटना इतर पुतळ्यांच्या बाबतीत घडू नये याची खबरदारी म्हणून मुंबईतल्या इतर ब्रिटिश पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं.
1: याच दरम्यान संयुक्त समाजवादी पक्षाच्या झोपडी संघाचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून जर काळा घोडा पुतळा दिनांक 15 ऑगस्ट 1965 स्वातंत्र्य दिनापूर्वी सरकारनं त्याच्या जागेवरून हटवला नाही तर झोपडी संघ पुढाकार घेऊन तो पुतळा स्वतः हलवेल, आणि तसं करताना जर पुतळ्याची काही मोडतोड झाली तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा दिला. त्याशिवाय जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईतल्या ब्रिटिश उच्चायुक्तांनाही पत्र लिहून ब्रिटिश पुतळ्याचं जतन करण्याची उत्तम जागा म्हणजे म्युझियम असून त्यांची नासधूस होण्यापासून वाचवण्यासाठी ते 15 ऑगस्ट 1965 पूर्वी म्युझियममध्ये हलवावेत अशी विनंती त्यांनी भारत सरकारला करावी असंही सुचवलं. जॉर्ज फर्नांडिस यांचा इशारा सरकारनं गांभीर्यानं घेतला. दिनांक 14 ऑगस्ट 1965 रात्री 11:45 सुमारास काळा घोड्याचा पुतळा त्याच्या चबुतऱ्यावरून हलवून तो राणीच्या बागेत नेण्यात आला. या पुतळ्याबरोबरच फोर्टमधले इतरही काही पुतळे म्युझियममध्ये हलवण्यात आले, त्यात राणीचाही पुतळा होताच. मुळात ज्या ठिकाणी बसवण्यासाठी हा पुतळा घडवण्यात आला होता त्याच ठिकाणी तो जवळपास 100 वर्षांनी अंगावर जखमा झेलत पोचला. माणसाप्रमाणे पुतळ्यांनाही दैवगतीला तोंड द्यावं लागतं की काय अशी शंका या पुतळ्याची कहाणी ऐकल्यावर येते.
0: फोर्ट मधला हा पुतळा हलवण्यात आल्यावर त्या जागी MTNL ची इमारत आणि तिच्या मागे टाटा टेलिकम्युनिकेशन्सची उंच टॉवरधारी इमारत उभी राहिली. टाटा टेलिकम्युनिकेशन्स म्हणजेच पूर्वाश्रमीचं VSNL चं म्हणजेच विदेश संचार निगम लिमिटेडचं कार्यालय. राणीचा पुतळा ज्या मेयो रोड आणि एस्प्लनेड रोडच्या जंक्शनवर बसवला होता त्या भव्य चौकाचं नामकरण आता वीर चापेकर बंधू चौक असं करण्यात आलंय. या चौकाच्या एका बाजूला अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूल आहे तर दुसऱ्या बाजूला बॉम्बे जिमखाना. सध्या तारायंत्र बंद झालं असलं तरी इमारतीचं CTO म्हणजेच सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस हे नाव आणि ती इमारत अजूनही आहे, अगदी हुतात्मा चौकातच आहे.

0: ज्या व्हिक्टोरिया गार्डन अँड म्युझियम मध्ये बसवण्यासाठी हा पुतळा घडवण्यात आला होता त्या व्हिक्टोरिया गार्डनचं नामकरण पुढे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय असं करण्यात आलं, तर म्युझियमचं नाव भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय असं करण्यात आलं. राणीच्या पुतळ्यावर असलेलं ते देखणं संगमरवरी मखर पुतळा हलवते वेळी सुप्रसिद्ध रेमंड कंपनीचे मालक सिंघानिया यांनी विकत घेतलं होतं. त्यांनी ते मखर आधी त्यांच्या जुहू इथल्या बंगल्याच्या लॉनवर आणि नंतर आपल्या जेके हाऊस या ब्रीच कँडी इथल्या गगनचुंबी इमारतीच्या दर्शनी भागावर बसवलेलं आहे. त्या भागातून येता जाता हे मखर अगदी सहज नजरेस पडत.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: अज्ञात मुंबई, आज आपण ऐकला राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा चौथा आणि शेवटचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई. आणि आता वेळ झाली आहे रेनबो फंडे या कार्यक्रमातून आपला निरोप घ्यायची. पण आठवण करून देऊ इच्छिते की आज दुपारी 2 वाजता FM रेनबो 107.1 MHz RJ गौरी आणि सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz RJ ममता आपल्यासोबत असतील मस्त गाणी मस्त गप्पा घेऊन. आपला आजचा दिवस मस्त मजेत आरोग्यदायी चिंतामुक्त आणि तुम्हाला जसा हवा अगदी तसा कमी उन्हाचा जास्त सावलीचा आणि जमल्यास मस्त बरसत्या धारांचा जावो या शुभेच्छांसह रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार टाटा बाय बाय राम राम.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी

जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटी अंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर

आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील, तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सुबह के 9 बज चुके हैं और आप सुन रहे हैं आकाशवाणी के FM रेनबो पर. अब कस्टमाइज्ड स्पॉन्सर्ड प्रोग्राम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत. पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर, यांची माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
6: नमस्कार.
3: सर, बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा.
6: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्याच एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
3: करतो.
6: तर एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंच मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग. आता एम्बॉसिंग जे केलं तर ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं.
3: ओ बर.
6: म्हणजे हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास्केलवरती पण केलं जातं. त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशीनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खिळे आहेत किंवा पंच आहेत पूर्वापार चालत आलेले तर तेही करू शकतात. साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले, पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात. बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात, त्या हलक्या पण होऊ शकतात वजनानी, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात. आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते. साधारण मजुरी 14-15% असते.
3: अच्छा.
6: आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
3: प्रसिद्ध आहेत
6: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या जातात, त्या CNC आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती. आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन CNC सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात. आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली ते जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात, म्हणजे रेघांनी निर्माण केलेले आकार असतात.
3: बरोबर.
6: मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं जातं किंवा उभट पण केलं जातं, फुगीर पण केलं जातं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार

0: असे असतात. आणि तशीच कानस बांगडी, कानस बांगडी जी आपण मगासपासून म्हणतोय, तर कानस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बरं का,
1: बर,
0: ती मशीनवरच बनते, पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला कानसला जसे एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस. आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात.
1: बर,
0: चार बांगड्या घातले एका पुढे एक एका पुढे एक तर चांगले दिसतात, आणि 30-32 ग्रॅम मध्ये चार बांगड्या बनतात. त्यामुळे कानस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात. आणि कानस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% असते, आणि जे आपण एम्बॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% असते.
1: बरोबर सर, तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
0: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतं.
1: अच्छा,
0: पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे. फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला.
1: हो बरोबर. मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: आप सुन रहे थे आकाशवाणी के FM रेनबो पर 107.1 मेगाहर्ट्ज पर कस्टमाइज्ड स्पॉन्सर्ड कार्यक्रम दागिना सोन्याचा असो व हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इसके बाद आप सुन पाएंगे कार्यक्रम मस्त मुंबई में, मुंबई के मतवाले राही सेगमेंट आपका मनमीत RJ अमित के संग.
3: अपने व्यापार की प्रगति के लिए और विस्तार के लिए कॉस्मो उद्योग लोन
4: 3 करोड़ तक की आर्थिक सहायता, लघु एवं मध्यम व्यापारियों के लिए कैश क्रेडिट के रूप में लोन उपलब्ध.
3: ये योजना सिर्फ नए ग्राहकों के लिए, इंटरेस्ट रेट सिर्फ 8.50% से शुरू, शर्तें लागू, आज ही संपर्क करें.
4: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.
5: एक जमाने में हुकुम सिंह को घर वाले कुरकुर दास बुलाते थे, क्योंकि लाइट पंखे चालू देखते ही वो सब पर चिल्लाने लगते थे,
6: अरे रमुआ ये पंखा क्यों खुला छोड़ा, बिजली का बिल क्या तेरा बापू भरेगा.
5: पर आज उन्हें सब प्यारे लाल बुलाते हैं, क्योंकि जब से उन्होंने सोलर पैनल लगवाया है तब से मीटर की सुई भी चैन से सोती है, और हुकुम सिंह भी. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना, आज ही रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in पर.

0: घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: कधी कुणी येन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना.
3: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना
4: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
3: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
4: इंडस्ट्री ट्रेडिंग सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन.
3: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक एनरिचिंग लाइफ.

0: महाराजांच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

एक काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा

0: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या

0: वरईच्या बांधल्याची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: RTGS,
1: IMPS,
0: Cosmos Rupay और Visa Debit Card.
1: UPI जैसे कई सारे डिजिटल सेवाओं का लाभ लेने के लिए आपका अकाउंट Cosmos Bank में जरूर होना चाहिए.
0: Cosmos Cooperative Bank, Enriching Life.
2: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
3: अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी.
2: ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा.
3: हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी. बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर.
4: अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in.
5: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
6: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
5: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर. कधी कोण

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर। कधी

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर।
2: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले कष्टले हे मुंबई घडतात।
0: श्रोते

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग माझा राजा तूर, हे माझा सरजा तूर, हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधलाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. पंडित नेहरूंनी 13 मे 1952 रोजी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती आणि 27 मे 1964 पर्यंत ते या पदावर होते. निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ 4398 दिवसांचा होता. 26 मे 2014 पासून ते आज 10 जून 2026 पर्यंत पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता 4399 दिवस झाला आहे. भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा टप्पा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचं आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वानं लोकशाही संस्था, संसदीय परंपरा आणि सुशासन आणि विकसित भारताच्या दिशेनं देशाचा प्रवास अधिक मजबूत केल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी देखील पंतप्रधानांचं अभिनंदन केलं आहे. जगभरातूनही पंतप्रधान मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमार दिसा नायक यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात तसंच ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करण्यात मोदींच्या भूमिकेचं कौतुक केलं. पापुआ न्यूगिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींना आदर्श नेता म्हणून भारतातील कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमला प्रसाद बिस्से

सर यांनी भारताला जागतिक मंचावर मजबूत आणि प्रभावशाली आवाज म्हणून उभं करण्यात मोदींच्या नेतृत्वाचं महत्व अधोरेखित केलं. केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. साध्या पार्श्वभूमीतून सुरू झालेला मोदी यांचा प्रवास समर्पण चिकाटी आणि लोकसेवेला वाहिलेल्या आयुष्याचं उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद टिनुबू, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीचा कोणताही तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. सरकार घराघरामध्ये पाईप नॅचरल गॅस अर्थात पीएनजीचा पुरवठा वाढवत असून एलपीजी कनेक्शनचं पीएनजी कनेक्शनमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर तात्काळ आणि कडक कारवाई केली असल्याचंही पुरी यांनी सांगितलं. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या विभागातल्या शाळा उशिरानं म्हणजेच 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. यासंदर्भात शिक्षण संचालनालयानं काल एक परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलैनंतर नियमित वेळेत भरतील असं या आदेशात म्हटलं आहे. महागाई टंचाई शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी काल हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. यावेळी आंदोलकांनी कर्जमाफीच्या शासन आदेशाच्या प्रतिदहन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ग्रामीण भागात आरोग्य, स्वच्छता, कृषी आणि पशुसंवर्धन विषयक जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं विद्यार्थी आरोग्य दूत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातल्या 800 शाळांमधल्या 1500 विद्यार्थ्यांची आरोग्य दूत म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये 900 मुलींचा सहभाग आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा वन परिक्षेत्रातल्या कोंढवळ बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंके यांना 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रारदाराकडून काटेरी बाभूळ झाडांच्या वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव। देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा। आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या। नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे। नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे। मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं

0: उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या. कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीपसिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहरलाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्कचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे, तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परजदाद बिसेसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. KC वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपादास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्याविरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपात.

0: अती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलयराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातमी पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक 1:40 हुए हैं तो चलिए कार्यक्रम हिट एंड हॉट को आगे बढ़ाते हैं और एक बार फिर से आप सभी का बहुत बहुत स्वागत करते हैं. तो चलिए सुनते हैं पदमपुर जिला श्री गंगानगर राजस्थान से मेहर अरोरा, ममता अरोरा, कीर्ति अरोरा, भूमिका अरोरा इनकी पसंद का ये गाना. और साथ ही इस गाने को और भी है जिन्होंने पसंद किया है, उन श्रोताओं का नाम है सोनू, सुरेश, राजपाल, पंकज, काजल, सीमा, मानवी, तन्वी, लक्ष्य, सोनी, मोहिनी, ऋतिक, बलवीर सिंह, शीतल कश्यप, मुकेश कश्यप, जिला मुरादाबाद, ग्राम धुलापुर, उत्तर प्रदेश से. यानी इनका पूरा परिवार हमारा ये कार्यक्रम सुन रहा है. तो चलिए सुनते हैं इन सभी की पसंद का अगला गाना.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार रसिकहो, निवांत दुपार 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे 2:30 होत आहेत. सुरू करूया आपला कार्यक्रम चला दोस्त हो बोलू काही. आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्यासोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी.

आणि रसिका हो चला दोस्त हो बोलू काही मध्ये आता अभंगाची गोडी ह्या मालिकेअंतर्गत आज जो अभंग मी निवडला आहे. खरं तर आपण ज्यावेळी भक्ती मार्गावरून चालण्याबद्दल नुसता विचार करतो किंवा भक्ती साहित्याकडे संत साहित्याकडे वळतो, विशेषतः वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्याला जे काही सांगितलं आहे त्यांच्या अभंगांमधून, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ह्या सगळ्या संतांनी आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला तुमच्या आराध्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतर कुठल्याही बाह्य साधनांची गरजच नाही आहे, मुळे फक्त त्याचं नामस्मरण एवढं साधन पुरेसं आहे. म्हणजेच साध्य साधन आपल्या आवडीचा हा शब्दप्रयोग आहे. आणि ते म्हणतात की त्याला गाठण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याच नामाचं साधन इतकं पुरेसं आहे. ज्या ज्यावेळी आपण ह्या नामाचं महात्म्य आठवायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला संत नामदेवांचे अनेक अभंग आठवतात. आजही त्यातलाच एक अभंग तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, नाम तेची रूप. आता ह्या अभंगात संत नामदेव नेमकं काय सांगतायत ते आपण ऐकूया, पण तत्पूर्वी नामाचंच महात्म्य सांगणारं हे छानसं गीत आपण ऐकूया.

मंडळी, नामाचं महत्त्व आणि संत नामदेव असं म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरोखर तो अभंग आपल्या मनात रुजलेला आहे आणि मी तुम्हाला तो ऐकवेन सुद्धा. परंतु मी आत्ता जो अभंग तुमच्यासाठी आणला आहे तो आहे नाम तेची रूप. नाम तेची रूप, रूप तेची नाम, नामा रूप भिन्न नाही नाही. आकारला देव नामरूपा आला, आकारला देव नामरूपा आला, म्हणोनी स्थापिले नामवेदी. नामा परता मंत्र नाही हो आणिक, सांगती ते मूर्ख ज्ञानहीन. नामा म्हणे नाम केशव केवळ, नामा म्हणे नाम केशव केवळ, जाणती प्रेमळ भक्त भले. म्हणजे संत नामदेवांचे अभंग वाचत असताना, म्हणजे आता तर आपण ह्या मालिकेमध्ये एक अभंग घेऊन येतो, परंतु तुम्हाला जर कधी शक्य झालं ना तर नामदेव गाथा तुम्ही जरूर वाचा. आपल्याला बहुतेक वेळेला कुठेही असं अडायला होत नाही, थांबायला होत नाही. जसं आत्ता हा एक अभंग मी तुम्हाला वाचून दाखवला, पण त्यात कुठल्याही शब्दाला आपण अडलो नाही की अरे ह्याचा अर्थ काय आहे तो थांबून समजून सांगायला हवा, अशी वेळ येत नाही. त्या शब्दांच्या लईत ओघात आपण त्या वातावरणात गुंगून जातो. काय म्हणतायत ह्यात संत नामदेव? तर ते हेच सांगतायत की नामाचं महत्त्व, नाम तेची रूप, रूप तेची नाम, नामा रूप भिन्न नाही नाही. म्हणजे तुम्ही जिथे तुमच्या आराध्याचं स्मरण करता, त्याचं नाव घेता, तिथेच त्या क्षणी तो तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यात आणि तुमच्यात कुठलीही भिन्नता राहत नाही. वारकरी संप्रदायाने आपल्याला अद्वैत भक्ती शिकवलेली आहे. आपण आपल्या आराध्याची भक्ती करणं म्हणजे काय? तर त्याच्याशी एकरूप होणं. आणि हीच एकरूपता हा अभंग आपल्याला सांगतोय. आणि आता यानंतर ज्या अभंगाची आठवण तुम्ही सगळ्यांनी काढली होतीत तो अभंग तुमच्यासाठी.

मंडळी, आज जो अभंग आपण पाहिला तो आपल्याला नामाचं महात्म्य सांगणारा होता. आणि भक्ती मार्गावरून पुढे जात असताना हे नामस्मरण किती महत्त्वाचं असतं हे आपण पाहिलं. परंतु जर तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा मनाच्या गुजगोष्टी ही मालिका सुरू केली होती आणि त्यावेळी आपण आपल्या मनाविषयी, आपलं मन शांत कसं राहील, स्थिर कसं राहील याविषयी बोलायचो, तेव्हासुद्धा नामस्मरणाचा हा जो एक धागा असतो जो आपणच गुंफत पुढे पुढे नेत जातो तो ह्या मनाच्या शांततेसाठी किती महत्त्वाचा असतो त्याबद्दलसुद्धा आपण बोललो होतो. मला असं वाटतं की त्या मुद्द्याचा इथे पुनरुच्चार व्हायला हवा. बघा, आपलं मन आपण नेहमीच म्हणतो चंचल आहे, फुलपाखरू आहे, असं तसं काही धड नसतं त्याचं, एकदा एक एकदा एक. तर हे जे सुरू असतं ना, म्हणजे आपल्याकडे म्हण आहे घटकेत घोड्यावर आणि घटकेत गाढवावर, तसं सुरू असतं. खूप छान मस्त मस्त विचार करता करता मध्येच एकदम कुठली तरी भीती, कुठला तरी दुःखद विचार ह्या मनात येतो आणि एकदम खाली जातो तो विचार. म्हणजे जर चांगल्या सकारात्मक विचारांसाठी पेन्सिलचं टोक वरती न्यायचं असेल आणि भीतीच्या घाबरवणाऱ्या अशा विचारांसाठी ते टोक खाली न्यायचं असेल तर वर खाली असंच सुरू होतं. आणि मग अर्थातच ह्या मनाची दमछाक होते. नामस्मरणाचा हा धागा काय करतो तर तो ह्या खूप वर आणि खूप खाली ह्या दोन टोकांच्या मधोमध एक रेघ ओढतो. खूप सुंदर सुंदर विचार करत असताना आपण पुन्हा मनाला नामस्मरणाकडे आणतो, पुन्हा ते नाम घेताना ते मन स्थिर असतं. परत काहीतरी भीती, राग, चिडचिड असं काहीतरी मनात येतं आणि ते टोक खाली जायला लागतं. मग पुन्हा आपण त्याला नामस्मरणाकडे गुंतवतो. यामुळे होतं काय, खूप वर आणि खूप खाली ह्याच्या मधोमध ती रेघ ओढली जाते आणि मनाची जी दमछाक असते ती जरा कमी होते. हळूहळू मनाला लक्षात येतं की हे असं वर खाली धावण्यात काहीही अर्थ नाही आहे, त्यांनी फक्त आपल्याला थकायला होतं आहे. आणि मग ते मन हळूहळू नामस्मरणाच्या ह्या मध्यावर स्थिर व्हायला लागतं आणि परिणामी आपल्या मनाची दमछाक कमी झाली म्हणजेच काय तर आपल्या मनाला शांतता मिळाली. त्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा नामस्मरणाचं महत्त्व नक्कीच सांगता येईल आपल्याला.

आणि रसिक हो आणखीन एका छानशा गीतासोबत आपण चला दोस्त हो बोलू काही ह्या कार्यक्रमाची सांगता करूया. 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजेच 3:10 मी पुन्हा तुमच्यासोबत असणार आहे सप्तरंगी साथ.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वंशाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर पियुष गोयल निर्मला सीतारामन शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशियाचे नायजेरिया मालदीव श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रालोआ छोट्या पक्षांना कमी लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी यांनी घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही. उलट NDA अधिक मजबूत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या, महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2,169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. KC वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार रसिकहो, निवांत दुपार. 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. वेळ झाली आहे दुपारचे 3:11 आणि कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ. आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्यासोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

मंडळी, आज सुरुवातीलाच तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की समजा मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला जंगलात जाऊन राहायला आवडेल का, एकट्याने, हां, ग्रुपसोबत वगैरे नाही, आणि याचं एखाद दोन दिवस पण नाही, 21 दिवस, म्हणजे जवळपास महिनाभर, सोबत अगदी अगदी कमी एका बॅकपॅकमध्ये मावेल

सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी ओळखलंय आजच्या लेखकाचं आणि अर्थातच पुस्तकाचं नाव? एक छानसं गाणं ऐकवते तुम्हाला, तोपर्यंत थांबते. पाहूया तुमच्यापैकी किती जण ओळखत आहेत. मी आत्ता जे काही सांगितलं आहे तेवढ्यावरून की आज नेमकी कोणत्या पुस्तकाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अन्यथा या गीतानंतर मी तर आहेच संवाद साधायला तुमच्याशी. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. मी आजपर्यंत किमान हां मी मोजलेलं नाही आहे, पण किमान 7 वेळेला तरी वाचलेलं असं हे पुस्तक आहे. आणखीन उत्सुकता ताणणार आहे मी तुमची ह्या गाण्यापुरती. बघूया तुमच्यापैकी किती जण ओळखत आहेत ते.

आणि मंडळी, मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही ओळखू शकाल का, तर बऱ्याच जणांनी मारुती चितमपल्लींची आठवण काढलेली आहे. कारण खरोखरच आहे की जंगल, जंगलात जाऊन राहणं, तिकडचा अभ्यास, ते जग अनुभवणं, हे सगळं म्हटलं की आपल्याला मारुती चितमपल्लींची आठवण झाली नाही असं होणारच नाही. पुस्तकांच्या राज्यात मालिकेत त्यांचंही एखादं पुस्तक नक्कीच आपण घेऊया. पण आज मी त्यांचं पुस्तक आणलेलं नाही आहे. पंकज मोहोड यांनी लेखकाचं नाव अगदी बरोबर ओळखलं आहे, व्यंकटेश माडगुळकर हे योग्य उत्तर आहे. आणि त्यांचं जे पुस्तक मी आणलं आहे ते आहे नागझिरा. नागझिरा अभयारण्यात त्यांनी घालवलेल्या जवळपास महिन्याभराच्या वास्तव्याचं आणि एकूणच जंगल भ्रमंतीचं अप्रतिम असं हे प्रवास वर्णन म्हणा, तुम्ही त्याला निसर्गविषयक लेखन म्हणा. 1978 मे महिन्यात लेखकाने, मी म्हटलं ना मगाशी तेच, गळ्यात एक दुर्बीण, हातात स्केचबुक, कारण तुम्हाला माहिती असेल की व्यंकटेश माडगुळकर हे उत्तम चित्रकारसुद्धा होते, तर हातात स्केचबुक, काही मोजके कपडे आणि निसर्गाविषयीची त्यांच्या मनात जी एक प्रचंड ओढ आहे, आस्था आहे, ती आस्था मनात सांभाळत त्यांनी ह्या जंगलात मुक्काम ठोकला होता. आता जंगल म्हणजे प्रॉपर जंगल. मी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला की तुम्हाला आवडेल का, तर बऱ्याच श्रोत्यांच्या इथे मला व्हॉट्सअपवर अशा असे अभिप्राय आले की ए बापरे तू काय बोलतीयस, 21 दिवस किंवा एवढे दिवस जंगलात एकट्यानी, बापरे. आणि खरं सांगते तुम्हाला, मी हे पुस्तक पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा तर मी बरीच लहान होते, पण मी म्हटलं तसं मी वारंवार, म्हणजे आपली अशी काही पुस्तकं असतात, प्रत्येक जे कोणी वाचन वेडे आहेत त्यांच्या यादीत 8 ते 10 अशी पुस्तकं असतात जी पुस्तकांची त्यांना आठवण येते. म्हणजे आपल्याला जसं माणसांची नात्यांची आठवण येते ना, की अरे यार किती दिवस झाले अमुक याला फोन नाही केला, अमुक त्याला भेटलो नाही, तसं अक्षरशः अशी ही काही पुस्तकं आहेत की ज्यांची ना मला आठवण येते. जसं प्रिया तेंडुलकरांचं कथासंग्रह आहे ज्याचा त्याचा प्रश्न, व्यंकटेश माडगुळकरांचीच कादंबरी आहे कोवळे दिवस, तसंच त्यांचं लिहिलेलं हे पुस्तक आहे नागझिरा, ज्याची मला अशी काही काळानंतर आठवण येते की खूप दिवसात नाही वाचलं, आणि मग पुन्हा मी ते पुस्तक उघडून त्या पुस्तकामध्ये रमून जाते. आणि खरंच आहे, आपल्याला विचार करूनसुद्धा अरे बापरे असं वाटावं असं एक वेगळंच विश्व आपल्यासमोर हे पुस्तक उलगडतं. म्हणजे अगदी खरं बघायचं तर माणसांच्या जंगलापासून दूर, तुम्ही आम्ही आपण सगळे समाजात राहतो, ते माणसांचं जंगलच आहे एक प्रकारचं, पण खरं म्हणाल तर खऱ्याखुऱ्या जंगलात नियम असतात, कायदे असतात. इथे म्हणजे आपण आपला जो एक जगण्याचा प्रवाह आहे त्यामध्ये मनुष्य स्वभावातला स्वार्थ इतका पुरेपूर उतरत असतो की त्यामुळे बरेचदा सगळी व्यवस्था आणि नियम ह्याचा गोंधळच होतो. असो, तो वेगळा विषय. तर इथे आपण पुन्हा नागझिराकडे येऊया. माणसांच्या जंगलापासून दूर खरोखरीच्या जंगलात, जिथे प्राणी पशुपक्षी निसर्गाच्या आधाराने आणि निसर्गाच्या नियमाने जगत असतात, त्या जगण्याचा अनुभव ह्या वास्तव्यात व्यम्मांनी, व्यंकटेश माडगुळकरांनी घेतलेला आहे. आणि तो अनुभव, अगदी त्याचं जिवंत दर्शन त्यांनी नागझिरा या साहित्यकृतीतून वाचकाला घडवलेलं आहे. जंगलातली रहस्यमय म्हणजेच काय, की तुम्ही विचार करा ना की ते जंगल आहे, त्या जंगलात सगळी विशाल वृक्ष, एक तळ, निवारेसुद्धा कसे की जंगलात काम करणारे जे अधिकारी असतात किंवा त्या जंगलाचे जे रक्षक असतात त्यांच्यासाठी म्हणून निवाऱ्याची सोय असते, पण त्याला आपण मनुष्यवस्ती असलेली जागा नाही म्हणू शकत. अशा घनदाट अरण्यात स्वतःसोबत आणि त्या निसर्गाच्या सोबत 21 दिवसांचा माडगुळकरांनी केलेला प्रवास, आणि त्यात मी म्हटलं तसं की त्यांनी जे समोर पाहिलं, जे अनुभवलं, त्याची स्वतः रेखाटलेली काही रेखाटनं, असंच

सगळं एक वेगळं विश्व, जंगलातलं विश्व हे पुस्तक आपल्याला सांगत असतो. जंगलातलं निसर्गरम्य वातावरण आणि तिकडची नयनरम्य अशी पहाट. जंगलातली सकाळ कशी उजाडत असेल ह्याचा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं, आपण ते वाचतो तेव्हा, की दयाळ पक्षाच्या भूपाळीने येणारी जाग आणि क्षितिजावर मावळणारा चंद्र याचं सुंदर शब्दचित्र त्यात येतं. निसर्गाचं बदलतं रूप, वृक्षाने डवरलेल्या झाडांची पानगळ होते आणि मग केवळ त्या वृक्षाचा एक सांगाडा तिकडे उभा राहतो, ह्याची कल्पना करणं आणि प्रत्यक्ष डोळ्याने तसे ते निष्पर्ण वृक्ष ती पानगळ पाहणं, त्याच नंतर नव्याने फुटणारी पालवी ते कोंब अनुभवणं, हे सगळं केवळ अलौकिक वाटावं असं वर्णन आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळतं. आणखी काय काय आहे ते सांगते, पण पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया त्यानंतर.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

तर रसिक हो, आज पुस्तकांच्या राज्यात ह्या मालिकेमध्ये आपण व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेलं नागझिरा हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाविषयी गप्पा मारतोय. आपलं रोजचं सुखासुखी आयुष्य सोडून कमीत कमी सामान घेऊन जंगलात, जंगलाच्या मध्यभागी एखाद्या खोलीत जिथे कुठलीही सोय नाही आहे, केवळ छप्पर आहे बास, अशा खोलीत जाऊन राहणं आणि जंगलातल्या वन्य जगण्याचा एकूणच अभ्यास करणं, निरीक्षण करणं हे मुळातच फार धाडसाने भरलेलं असं आहे. आपण सगळ्यांनीच मान्य केलं की हे जगणं म्हणजे त्यासाठी धाडस पाहिजे, काहीतरी वेगळं करण्याची वृत्ती हवी. निसर्गाच्या सान्निध्यात असं जाऊन ते आयुष्य समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी माडगुळकरांनी केल्या आहेत. या पुस्तकामध्ये ना एकूण 10 लेख किंवा असं म्हणू त्यांचं लेखन 10 विभागात विभागलेलं आहे. आणि त्याला शीर्षकं कशी आहेत तर तळ, निवास, रस्ता, वाटा, वानरे, मरण, सोबती असे 9-10 विभाग आहेत यामध्ये. आणि एकूणच आता तळ म्हणत असताना माडगुळकर जंगलामध्ये ज्या खोलीत राहिले होते त्या खोलीच्या जवळच ते तळ होतं. म्हणजेच काय तर जंगलात जिथे सर्व पशुपक्ष्यांना पाणी मिळू शकेल असं ते ठिकाण. त्या लेखात एकूणच त्या सगळ्या तळ्याच्या काठी जे नाट्य घडत होतं ते सगळं नाट्य सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, अगदी मध्यरात्रीसुद्धा माडगुळकर अनुभवत होते, पाहत होते. आणि तिथे त्यांनी म्हटले की पाण्याला जीवन असं का म्हणतात त्याचा खराखुरा अर्थ त्या तळ्यावरचं, त्या जंगलातलं जगणं पाहत असताना मी घेत होतो. मी तुम्हाला म्हटलं तसं की एक खूप महत्त्वाची गोष्ट जी माडगुळकर नागझिराच्या जंगलात महिन्याभराच्या मुक्कामासाठी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्यासोबत घेऊन गेले होते ती म्हणजे त्यांची रेखाटनाची वही. आणि त्यामुळे ह्या तळ्याच्या काठचं जे विश्व त्यांनी अनुभवलं, पाहिलं, त्याची रेखाटनं त्यांनी त्या वहीत रेखाटली आहेत. आणि अर्थातच मी तुम्हाला म्हटलं तसं नागझिरा पुस्तक जेव्हा आपण वाचायला उघडतो तेव्हा आपल्याला शब्दांसोबतच ती रेखाटनंसुद्धा दिसतात. आणि त्या ज्या रेषा आहेत त्या त्या शब्दांइतक्याच बोलक्या आहेत, कारण शेवटी तुम्ही विचार करा की त्यांनी स्वतः तिकडे ते पाहिलं आहे. आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते की जंगलातलं जगणं, तिकडचं आयुष्य तर माडगुळकर आपल्याला सांगतातच, परंतु ते सर्व सांगत असताना एकूणच तुमचं माझं म्हणजेच आपल्या माणसांचं जगणं, आपल्या एकूणच प्रत्ययाला येणारे मनुष्य स्वभाव, त्या स्वभावातली वृत्ती आपण थोडी बाजूला ठेवूया, विकृती, आणि जंगलातलं निसर्गाच्या सान्निध्यातलं प्राण्यांचं जगणं याची कुठेतरी मनोमन एक तुलना होत त्यातून काही जगण्याविषयीची विधानं, ज्याला आपण फिलॉसॉफी म्हणू शकतो जगण्याची, अशी ह्या प्रत्येक लेखाच्या अधेमध्ये किंवा विशेषतः शेवटाकडे येताना येते. आणि ती वाक्य, ती विधानं वाचकाला फार वेळ गुंतवून ठेवतात, विचार करायला भाग पाडतात.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आकाशवाणी FM रेनबो.
3: कसं असतं मंडळी, आपल्या आवडत्या पुस्तकांविषयी बोलायला सुरुवात केली ना की वेळ हा कमीच पडतो. आत्ताही तसंच झालंय. मी खरं तर माझा नेहमीचा जो नियम असतो की तुम्हीही पाहिलं असेल पुस्तकांच्या राज्यात मालिकेत, मी शक्यतोवर तुम्हाला त्या पुस्तकाचं वाचन किंवा त्या पुस्तकातला काही भागसुद्धा वाचून नाही दाखवत, मी फक्त बोलते त्याविषयी. परंतु आज मात्र मी माडगुळकरांच्या या पुस्तकातली छोटेसे परिच्छेद खुणा करून आणले होते की हे तुम्हाला वाचून दाखवायचं. पण आता समोरचं घड्याळ पाहता मला वाटत नाही आहे की मी जेवढं वाचू इच्छित होते तेवढं आपल्याला वाचता येईल. पण एक छोटासा परिच्छेद तर नक्कीच तुम्हाला वाचून दाखवते. जे मी तुम्हाला म्हणत होते ना की जंगलातलं आयुष्य जगत असताना सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्याबद्दल, म्हणजे माणसांच्या जगातल्या आयुष्यावर, मनुष्य स्वभावावर भाष्य करणारी अशी काही विधानं जी आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पाडतात. एके ठिकाणी माडगुळकर असं म्हणतात, माझ्या रोजच्या पायपिटीत कितीतरी प्राणी मला भेटत. कांचन मृगाचे कळप जागोजागी दिसत, रानकुत्री दिसत, गवे दिसत, एकांडे डुक्कर दिसत, नीलगाई सांबरे दिसत. जंगलात मिसळून जावे असा हिरव्या रंगाचा पोशाख माझ्या अंगावर असूनही या प्राण्यांना फार दुरून माझा वास येई. मोर वानरांपाशी येतो किंवा गव्याच्या कळपात कांचन मृग निशंक मनाने चरतो, तसे मला पाहून ह्यापैकी कोणीही भय न बाळगता वावरलेच नाही. माणूस हा द्विपाद प्राण्याचा धसका सर्वांनाच असतो, त्याच्या वाऱ्याला कोणी ठरत नाही. का बरं? आता का बरं ह्या प्रश्नात, प्रश्नाच्या पुढे केवळ प्रश्नचिन्ह नाही आहे तर आपल्या मनात सुद्धा असे अनेक प्रश्न असतात की रोजचं आयुष्य जगत असताना येणारे अनुभव का बरं, असं का बरं, असे अनेक प्रश्न तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण करत असतं. आणि माडगुळकरांना हा प्रश्न पडला आहे की एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या कळपात जर निशंक मनाने चरू शकतो, तर मग एवढा जंगलात समरसून जावं अशा हिरव्या रंगाचा पूर्ण पोशाख करूनही हे कोणतेच प्राणी माझ्याजवळ का येत नाहीत, माझ्यापाशी निशंक मनाने का बरं उभे राहत नाहीत, ही दुःख, ही जी सहल आहे ती माडगुळकर लिहितात. आणि मी म्हटलं तसं, प्रत्येक धड्याच्या शेवटी अशी काहीतरी विधानं आपल्या वाचनात येतात ज्यामध्ये

बरंच काही सामावलेलं आहे. विशेषतः हे पुस्तक जेव्हा संपतं तेव्हा शेवटच्या दोन ओळी तर म्हणजे आपल्याला खिन्न करतात की अरे रे, खरं जगणं सोडून आता पुन्हा त्या माणसांच्या जंगलात ह्या लेखकाला परतावं लागतं आहे. माडगुळकर लिहितात शेवटचं, हा शेवटच्या ओळी. लवकरच प्रवाशांनी काठोकाठ भरलेली रेलगाडी धाड धाड करत आली आणि मला घेऊन धावू लागली. कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. अभयारण्यातून परत जनअरण्याकडे, म्हणजे कुठेतरी ते जंगलातलं निसर्गाच्या सान्निध्यातलं आयुष्य संपून आता मला परत जायचं आहे, मला परतायचं आहे. ही जी खंत आहे ती खंत कुठेतरी दिसते. मला वाटतं ह्या पुस्तकाविषयी मी म्हटलं तसं मी आणखीन तासभरसुद्धा बोलू शकते, परंतु आपल्याला थांबावं लागणार आहे. त्यामुळे एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवते आणि तुम्हाला मात्र जरूर सांगेन की हे पुस्तक नक्की मिळवा आणि वाचा.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर। कधी

आणि श्रोते हो, आता जाणून घेऊया ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. त्यांनी प्रधानमंत्रीपदी 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू 4,398 दिवस प्रधानमंत्री होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशोदेशीच्या अनेक मान्यवरांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 12 वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना तसंच वाढवण प्रकल्पासह अनेक पायाभूत सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं ते म्हणाले. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं. या होत्या ठळक बातम्या.

नमस्कार, रसिक हो निवांत दुपार 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. मंडळी दुपारचे 4 वाजतायत, तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम सांजेच्या पारी. आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्यासोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी.

रसिका हो, आज सांजेच्या पारी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आणि ही गोष्ट खूप खास आहे बरं का, कारण ही जी आपली गोष्ट आहे ना ती गाण्यांमधून उलगडत जाणार आहे. म्हणजे असं की गोष्ट म्हटली की ती आली, तो आला, त्या दोघांच्या आयुष्यात घडणाऱ्या खास घटना आल्या, त्या दोघांमधला संवाद आला, अशीच तर गोष्ट रंगत जाते ना. अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गोष्टीला बांधणारा असा एक खास धागा सुद्धा आहे. आता तो धागा नेमका कोणता ते तुम्ही मला सांगणार आहात. तर ही आपल्या गोष्टीची सुरुवात, एक तो आणि एक ती, आणि मग पुढे त्या दोघांची पहिली भेट. ती भेट आपण उलगडणार आहोत गाण्यामधून.

तर मंडळी, आपल्या गोष्टीमध्ये तिची आणि त्याची पहिली भेट तर झाली आणि मग त्यानंतर सुरू झाली त्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट. आता प्रेमात पडल्यानंतर त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं, तिच्या मनात नेमकं काय सुरू होतं हे मला काय ठाऊक असं मी म्हणू शकते, पण असं म्हटलं तर मग आपली गोष्ट पुढे कशी जाणार? ठाऊक नसेल पण कल्पना तर आपण नक्कीच करू शकतो ना. आता आपण तिच्याबद्दल आधी बोलू. प्रेमात पडलं की कसं आजूबाजूचं सगळं विश्वच बदलून जातं. हात कामात गुंतलेले असतात पण मन मात्र भलतीकडेच धावत असतं. मग अशा वेळी काहीही कारण नसताना चेहऱ्यावर उगाचच हा भलं मोठं हसू येऊन विराजमान झालेलं असतं आणि मग नजर कुणाला तरी काहीतरी सांगू पाहत असते. आता ऐकणारा माणूस काही 24 तास नजरेसमोर थोडीच असतं, पण या वेड्या मनाला कशाचंच काही पडलेलं नसतं आणि ह्या डोळ्यांना उगाच काहीतरी बोलायचं असतं. काही कारण नसताना त्याचीच वाट पाहायची असते.

तर मंडळी, तिच्या आणि त्याच्या गोष्टीत मग पुढे काय होतं ते मी तुम्हाला सांगतेच, पण तत्पूर्वी हे विसरू नका की ही गोष्ट सुरू करायच्या आधीच मी तुम्हाला म्हटलं होतं की या गोष्टीला जोडणारा एक धागा आहे आणि तो धागा कोणता हे तुम्ही मला सांगणार आहात. बरं, आता मी म्हटलं तसं तो आणि ती एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत. आधीच आपल्या बिचाऱ्या मनाला चंचल फुलपाखराची उपमा मिळालेली आहे, त्यात आणि त्याला ही प्रेमाची लागण लागल्यानंतर मग काय विचारता. आजूबाजूचा सारा निसर्ग ही चराचर सृष्टी जणू माझ्यासाठीच नव्हे आपल्यासाठीच फुलली आहे असंच त्या दोघांना वाटत असतं. म्हणजे वेलीवर फुलणारी प्रत्येक कळी असेल किंवा सुखावणारा धुंद वारा असेल, निसर्गाची ही सारी रूपं फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहेत असं त्या दोघांना वाटत असतं.

तिच्या आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट आता बरीच पुढे गेली आहे. आणि मग दोघांच्याही मनात आपल्या सहजीवनाची सुरुवात आता नेमकी कधी होणार ह्याची ओढ आहे. अर्थात ही ओढ दोघांनाच लागलेली असली, दोघांच्याही डोळ्यात न मावणारी न संपणारी अशी स्वप्न असली, तरी आता मुळात पुढाकार कोणी घ्यायचा, विचारायचं कुणी कुणाला, तिने मला विचारायचं की त्याने मला विचारायचं, ह्या मुद्द्यावर येऊन दोघंही जण थांबली आहेत. आणि मग इतकं कसं कळत नाही, माझ्या मनात नेमकं काय आहे ते तिला कसं कळत नाही असं तो म्हणतोय, आणि तीही तेच म्हणते की माझ्या मनात काय आहे ते नेमकं तुला कसं कळत नाही. आणि मग ह्या रुसव्या फुगव्यामध्ये दोघांच्याही मनात पडलेला प्रश्न एकच आहे,

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, असं म्हणत म्हणत शेवटी एकदाचं दोघांनाही एकमेकांच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते कळलं बरं का. आणि मग काय विचारता, एकमेकांची मनं एकमेकांसमोर खुली झाल्यानंतर त्या दोघांचीही सप्तपदी चालण्याच्या वाटेवरून पुढे जायला सुरुवात झाली.

लग्नानंतरच्या सहजीवनाचे ते पहिले दिवस ना खूप खास असतात. आधीच म्हटल्याप्रमाणे डोळ्यात मनात साठवलेली असंख्य स्वप्न उराशी बाळगून एकमेकांचा हात हातात गुंफून हा प्रवास सुरू होतो. एकमेकांसाठी आयुष्यभर उभं राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या असतात आणि तिला तर वाटत असतं की सतत दिवसाचा प्रत्येक क्षण त्याने आपल्या सोबत असावं, आपल्या साक्षीनेच घालवावा. पण व्यावहारिक जगात हे शक्य आहे का मंडळी? कामाच्या निमित्ताने त्याला बाहेर जावंच लागतं आणि मग अशा वेळी घरात त्याची वाट पाहत असलेली ती मनात अनेक स्वप्न रंगवत हाच विचार करत असते की जेव्हा तो परत येईल तेव्हा त्याचं स्वागत नेमकं कसं करू.

मंडळी, आता तिचा आणि त्याचा सहजीवनाचा प्रवास हळूहळू रुळायला लागतो. त्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम अधिकाधिक दृढ होत जातं. पण असं असलं तरी तिच्यासाठी हा प्रवास थोडा अधिक खडतर असतो, कारण त्याच्यासोबत पुढे जात असताना मागे सुटलेली नातीसुद्धा तिच्या मनात असतातच. माहेरच्या आठवणीनं तिचे डोळे पाणावत असतात. त्याच्या प्रेमात अखंड बुडलेली असतानाही जी नाती सोडून ती पुढे आली आहे, ती नाती तिला सतत आठवत असतात आणि समोरून येणारा वारासुद्धा त्या माहेराची साथ घेऊन येत असतो.

म्हणजे तिच्या आणि त्याच्या गोष्टीची ही अशी पुढे पुढे जाणारी एक वीण. पण कसं आहे ना, कुठल्याही टप्प्यावर आपल्याला असं वाटलं की आता हे सगळं असंच छान छान असंच सुरू राहू देत. असं जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक वेळी तसं नसतं. प्रेम म्हटलं की त्यात प्रीती मिलन आलं आणि मग विरहसुद्धा आला. मग आपल्या गोष्टीतसुद्धा या विरहाची गोष्ट गाण्यातून उलगडलीच पाहिजे, नाही का?

रसिका, हो गोष्ट सांगायला सुरुवात केली तेव्हाच विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही सगळ्यांनी अगदी योग्य उत्तर सांगितलंय. आज सांजेच्या पारी आपली ही तिची आणि त्याची गाण्यातून उलगडणारी जी गोष्ट आहे, त्या गोष्टीला गुंफणारा धागा म्हणजे सुमन कल्याणपूर यांचा आवाज. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा हा आवाज आहे. ही सुंदर सुंदर मराठी गाणी ऐकत असताना तुमच्यापैकी अनेकांनी एका हिंदी गाण्याची आठवण केली, त्यामुळे खास तुमच्यासाठी त्या गाण्याची झलक सुद्धा.

आणि रसिका हो, आता तिच्या आणि त्याच्या गोष्टीत पुढे सगळं काही छान झालं असं आपण गृहीत धरू, कारण सुमनताईंची गाणी इतकी सुंदर आहेत, इतकी आहेत संख्येने, की आपल्याला आणखीन पुढचा एक तासभर मिळाला तरी गाण्यातली ही गोष्ट अशी उलगडत पुढे नेता येईल. आता मात्र आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ झालेली आहे, त्यामुळे सुमनताईंच्याच आणखी दोन छानशा गीतासोबत आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. पुन्हा लवकरच भेटू. सगळ्यांनी सुखरूप असा, आनंदात असा. नमस्कार.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक

अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत. मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी PNG अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून LPG जोडण्यांना PNG जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत व्यापक जनजागृती करावी, नागरिकांच्या शंकांचं निरसन करावं, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन मतदार याद्या अद्ययावत कराव्यात असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokalingam यांनी दिले आहेत. ते पुणे इथं SIR मोहिमेच्या आढावा बैठकीत बोलत होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आजकाल दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या? अरे

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी स्मार्ट वृक्ष मूल्यांकन प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात. आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 25 अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी ई लिलाव प्रक्रिया जाहीर. आता सविस्तर बातम्या. भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं. मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ 4398 दिवसांचा होता. 26 मे 2014 पासून ते आज 10 जून 2026 पर्यंत पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता 4399 दिवस झालाय. भारताचे सर्वाधिक काळ अलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान

0: नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय. हा टप्पा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचं आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वानं लोकशाही संस्था, संसदीय परंपरा आणि सुशासन आणि विकसित भारताच्या दिशेने देशाचा प्रवास अधिक मजबूत केल्याचं बिर्ला यांनी म्हटलंय. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी देखील पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं त्या म्हणाल्या. जगभरातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात तसंच ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करण्यात मोदींच्या भूमिकेचं कौतुक केलं. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींना आदर्श नेता म्हणत भारतातील कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर, केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो, नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद टिनुबू, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदींचं अभिनंदन केलंय. मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कारवाई सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहे, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27 वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस पंतप्रधान होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी पंतप्रधान आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे हे विसरता येणार नाही असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अमरावती इथं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याची चर्चा असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. या निवडणुकीत 15-20 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हेमंत पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा देत ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नसून संपूर्ण घोडेबाजार आणि भ्रष्टाचारानं ग्रासल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. नीती आयोगाच्या 11 नियामक परिषदेची बैठक उद्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास @2047 या संकल्पनेवर आधारित या बैठकीत केंद्र, राज्य, समन्वय, डिजिटल पायाभूत सुविधा आणि सुशासनासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असून सर्वसमावेशक मानवी विकास, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांवरही विचार विनिमय केला जाणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइन्सच्या खाली लपवलेले 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला. या गांजाची अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

0: दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहे. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. नागपूर शहरातील वृक्षांचं संवर्धन आणि सुरक्षेसाठी AI आणि लीदार तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वृक्ष मूल्यांकन पायलट प्रकल्पाची सुरुवात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर शहरातील 5,000 वृक्षांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. युरोपमधून आलेल्या विशिष्ट सेन्सरयुक्त वाहनाद्वारे चालत्या गाडीतून झाडांचं स्कॅनिंग करून त्यांचं वय, उंची, प्रजाती, आरोग्य स्थिती आणि संभाव्य धोके यांची माहिती गोळा केली जाणार आहे. नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ट्रीकोटेक कंपनीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शहरातील वृक्षांचे हेल्थ कार्ड तयार होणार असून दीर्घकालीन वृक्ष संवर्धनासाठी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याचं महापौर ठाकरे यांनी सांगितलं. उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं 25 हून अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये खानपान स्टॉल्स, पार्किंग स्थळं, डिजिटल जाहिरात फलक आणि इतर व्यावसायिक जागांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे ई प्रोक्युरमेंट प्रणाली IREPS मार्फत होणाऱ्या या ई लिलावामुळे उद्योजक, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असून खासगी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. इच्छुकांनी आगामी ई लिलावांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. वर्धा जिल्ह्यात पुलगाव आर्वी मार्गावर काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपासजवळ विरुद्ध दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ इथले योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकळी इथले देवेंद्र त्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पेरणीला वेग आला असून DAP खताची मागणी वाढते आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 650 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा खुला करण्यात आलाय. हा साठा उद्या दुपारी 3 वाजेपासून वितरणासाठी उपलब्ध होणार आहे. कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, वाशिम आणि मानोरा या सर्व तालुक्यांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या बुलढाणा जिल्हा वगळता सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार असून 12 जून रोजी बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारा आणि तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपुरात दुपारनंतर वातावरण ढगाळ झालं आणि 5:30 दरम्यान हलक्या सरींनी हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी स्मार्ट वृक्ष मूल्यांकन प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 25 हून अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी ई लिलाव प्रक्रिया जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: वेलकम बैक दोस्तों, अपने अभी सुने मराठी समाचार. और अब वक्त हो चला है एक और खास शो का जिसका नाम है अंदाजे बयां. और इसमें आज आप सुनने वाले हैं बड़े ही खूबसूरत से जो हैं वो शेर्स हैं. और वो शेरों में सबसे पहली बात अगर आती है तो बशीर बद्र साहब का एक बड़ा ही खूबसूरत सा शेर है. वो कहते हैं कि खुदा की इतनी बड़ी कायनात में मैंने बस एक शख्स को मांगा, मुझे वही ना मिला. कितनी खूबसूरत सी बात है ना. दुनिया में आप मोहब्बत हर एक से नहीं करते, किसी एक से करते हैं. और जब एक से मोहब्बत करते हो और वो भी आपको ना मिले तो फिर इस तरह की शायरी दिल के जज्बा को बयां करती है.

आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन

0: अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली. रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडियाळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन AIR ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

0: चंद्राबाबू नायडू यांनी मांडला. एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेली 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेडरिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4th सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या 2534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी, कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सेवेरेवाली

0: सेवेरे वाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात CNG अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी PNG अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून LPG जोडण्यांना PNG जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना CNG की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट LPG के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू PNG कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी NDA नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या Metro 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन. आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

हे दत्तात्रेय स्तोत्र. आपण ऐकलं FM रेनबोवर 107.1 MHz वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका नदीकडे जिच्या एकूणच संदर्भात बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या प्राचीन काळापासून आढळतात. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या तीनही राज्यातनं वाहणारी नदी, विंध्य पर्वतामध्ये उगम पावणारी नदी मही नदी किंवा माही नदी, तिचा उल्लेख महाभारतात आणि पुराणांमध्ये सुद्धा आढळून येतो. पुराणांमध्ये याच नदीला मनोरमा असं म्हटलेलं आहे. गुजरातमध्ये मही नदीच्या काठावर नवनाथ, 84 सिद्ध आणि इतर देवता यांची मंदिरं आहेत, त्यामुळे खूपच खास तिचं अस्तित्व मानलं जातं. शिवाय मिंगरड, फाजलपूर, अंगद आणि मसपूर ही कोळी लोकांसाठीची पवित्र अशी स्थळं, ती सुद्धा याच नदीच्या काठावर दिसून येतात. महीसागर संगम या नावाने जे ओळखलं जातं, संगम क्षेत्र आहे हे, तर ते पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. नेमकं कुठे आहे महीसागर संगम हा? तर मही नदी आणि अरबी समुद्राचं मिलन होणारं ठिकाण, गुजरातमधल्या खंबातच्या आखातामध्ये हे स्थित असलेलं महीसागर संगम हे खूप खास ठिकाण आहे. आणि स्कंदपुराणामध्ये सुद्धा या संगमाचा उल्लेख झालेला दिसून येतो. या संगमाच्या जवळच कवी कंबोई नावाचं गाव आहे. आणि आपल्याला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी आपण ज्या वेळेला भारतातील अद्भुत मंदिरं त्यांचा उल्लेख करत होतो, एक मालिका आपण सुरू केली होती ज्यात आपण प्रसिद्ध स्तंभेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख केला होता, जे मंदिर समुद्राच्या लाटांमध्ये दिवसातनं दोनदा पाण्याखाली जातं, पुन्हा कोरडं होऊन दर्शनासाठी प्रकट होतं. त्यामुळे तुम्ही तिथे नेमकं कोणत्या क्षणाला जाता त्यावर त्या स्तंभेश्वर महादेवाचं दर्शन होणार का नाही होणार हे अवलंबून असेल. तर या संगमाच्या जवळच हे स्तंभेश्वर महादेव मंदिर आहे, त्यामुळे एकूणच ही नदी आणि तिचा तो संगम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. आणि प्राचीन काळापासून जिचा पुराणांपासून महाभारतापर्यंत उल्लेख असलेली ही मही नदी जाणून घेतलं आपण तिच्याबद्दल FM रेनबोवर 107.1 MHz वर.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनी

उषा मंगेशकर यांचा स्वर आणि संत तुकारामांचे शब्द एफ एम रेनबोवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम. आणि आज ज्या परिक्रमेबद्दल आपण जाणून घेणार आहोत, फारशी परिचित नसली तरीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये आणि अगदी आधीच्या काळापासूनसुद्धा ही परिक्रमा आपल्याला दिसून येते, ती म्हणजे सप्तपुरी परिक्रमा. आता ही सप्तपुरी परिक्रमा, तिचा उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळत असला तरी एक काळ असा होता की ह्या परिक्रमांमध्ये वाहनांची जी काही साधनं आहेत त्यांची उपलब्धता फारशी नसल्यामुळे या परिक्रमा थोड्याशा मागे पडल्या किंवा असं आपण म्हणूया की तितक्याशा इतर परिक्रमे इतक्या लोकप्रिय राहिल्या नाही. पण पुन्हा एकदा वाहनांची उपलब्धता आणि त्याहीपेक्षा तीर्थाटनं करून देणाऱ्या यात्रा कंपनी यांच्यामुळे या परिक्रमा सध्या पुन्हा लोकप्रिय झालेल्या दिसत आहेत. त्यातली ही परिक्रमा म्हणजे सप्तपुरी परिक्रमा. ही परिक्रमा म्हणजे आपल्या भारतातील विशेष करून हिंदू धर्मातल्या सगळ्यात सात पवित्र आणि मोक्षदायिनी मानल्या जाणाऱ्या शहरांची तीर्थयात्रा. म्हणजे आपल्याकडे जी मोक्ष संकल्पना आहे, तर ह्या सातही सप्तपुरी परिक्रमेतल्या ज्या काही ही ठिकाणं आहेत त्यांना मोक्षपुरी असं सुद्धा म्हटलं जातं. तर कशी आहे ही परिक्रमा? तर सुरुवात होते ती अयोध्येतनं, भगवान रामांची जन्मभूमी, मग अयोध्या, मथुरा, माया उत्तराखंड हरिद्वारच्या आसपास असलेलं ठिकाण, पवित्र तीर्थक्षेत्र आहे गंगेच्या काठचं, त्यामुळे अयोध्या, मथुरा, माया, काशी जिथे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं जातं, तिकडनं मग थेट जर आपण बघितलं तर पुन्हा उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थान जे आहे ते, त्यानंतर द्वारका, भगवान श्रीकृष्णांची द्वारका नगरी, आणि शेवट हजार मंदिरांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं कांचीपुरम. तर असा तो उत्तर भारतापासून, मध्य भारतापासून नंतर दक्षिणेकडे येणारा हा प्रवास. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी कोणतंही एक निश्चित अंतर किंवा पायी चालण्याचा मार्ग तर अजिबातच नाही आहे. पण या सातही पवित्र नगरांना भेट देऊन तिथल्या प्रमुख मंदिरांचं दर्शन घेऊन घाटांवर पूजा स्नान करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे सप्तपुरी परिक्रमेमधला. आणि त्या उल्लेख गरुड पुराणामध्ये जो आलेला आहे, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैतः मोक्षदायिका. अशा पद्धतीच्या ह्या सात सप्तपुरींना तुम्ही जर भेट दिली तर मोक्षदायिका त्या आहेत असा उल्लेख त्याच्यामध्ये दिसतो. त्यामुळे ही थोडीशी वेगळी, फारशी परिचित नसलेली सप्तपुरी परिक्रमा जाणून घेतला आपण तिच्याबद्दल वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने.